बदल हा गरजेचाच. फक्त त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं, नाही का? अनुभवापेक्षा उत्तम कोणताच शिक्षक नाही, शिक्षण नाही, विद्यापीठ नाही. रामकृष्ण हरी.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। उत्साहाची नवी किरण आणि कर्माची नवी ऊर्जा घेऊन आलेला आजचा हा दिवस, आज दिनांक 9 जून। 9 जून हा दिवस भारतीय इतिहासात जल जंगल जमीन या निसर्ग संपदेच्या रक्षणासाठी आणि आदिवासी अस्मितेसाठी झालेल्या क्रांतीची आठवण करून देतो। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्मृती दिन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि जल जंगल जमिनीच्या हक्कांसाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारणारे महान आदिवासी जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा आज स्मृती दिन। वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी 9 जून 1900 रोजी तुरुंगात त्यांचा गूढ मृत्यू झाला। त्यांचा संघर्ष आजही संपूर्ण देशाला प्रेरणा देतो। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध क्रांतिकारक ज्यांनी रायटर्स बिल्डिंग वर धाडसी हल्ला केला होता त्यांना 9 जून 1931 रोजी फाशी देण्यात आली। आज त्यांच्या हौतात्म्याला वंदन करण्याचा दिवस आहे। भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर यांचा सुद्धा आज वाढदिवस। तसंच कहो ना प्यार है आणि गदर फेम प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल यांचा सुद्धा आज जन्मदिवस। आणि आजची बोधकथा, जेव्हा इंग्रज सरकारने आदिवासींच्या जमिनी बळकवायला सुरुवात केली तेव्हा बिरसा मुंडा यांनी आपल्या लोकांना एकत्र केलं। इंग्रजांकडे आधुनिक बंदुका होत्या आणि आदिवासींकडे फक्त तीरकमठा म्हणजेच धनुष्यबाण होतं। एका सहकाऱ्याने विचारलं, बिरसा आपण त्यांच्या मोठ्या सैन्याशी कसं लढणार? बिरसा मुंडा आत्मविश्वासाने म्हणाले, इंग्रज पैशासाठी आणि अधिकारासाठी लढतायत, पण आपण आपल्या मातृभूमीसाठी आणि अस्तित्वासाठी लढत आहोत। जेव्हा लढाई मातीची आणि हक्काची असते तेव्हा शस्त्रांपेक्षा माणसाची जिद्द मोठी ठरते। तात्पर्य हेच, स्वतःच्या हक्कांसाठी आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी एकजूट होऊन लढण्याची जिद्द असेल तर बलाढ्य शत्रूसुद्धा नतमस्तक होतो। तर श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या संस्कृतीचा अभिमान बाळगता आणि निसर्गाचं रक्षण करण्याचा संकल्प करता, तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने शुभ दिवस असतो। पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या पुढच्या भागात। तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते। नमस्कार।

श्रीराम समर्थ 10 जून आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो. असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे. जे होणे योग्य ते घडेल व ते राम इच्छेने घडले. परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेवीचा विश्वास मनाला धीर वाटेल खास. माझे सर्व कर्माचा गुरुसूत्रधार सर्वसत्ता गुरुजे हाती तेथे न चाले कोणाची गती. आपले जगणे ते जसे भगवंताच्या हाती तसे बाकीच्या गोष्टींची काय मिती. परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याच्याच हाती त्याचे दोरी. न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी. हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात. आपला व्यवहार परमार्थ घडतो तर सर्व त्याचे इच्छेने चालतो. म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती. चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी. माझे हीच रामाच्या हाती हा हरीचा विश्वास समाधान मिळत असे जीवास. आपण होऊन रामाचे जाणं सदा राखावे समाधान. मी माझे करावे रामार्पण तसे समाधानाला अनुभव पूर्ण. आस ठेवावी रामापायी आनंदी समाधानी राही. अंतरी समाधान हेच आपले साधन जाण. संसारात न पाहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे. जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती. ज्या स्थितीत ठेवी राम त्याच राखावे समाधान. चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्दबाण त्याच राखावे समाधान. समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेने त्याची प्राप्ती. जोवर संशय झाले मन तोवर न होईल समाधान. विषयास घातले खत जाण तरी कसे पावावे समाधान. जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहावे समाधान. समाधानाची स्थिती उपाधी रहित असावी वृत्ती. कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान. समाधान नव्हे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण. पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी. पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले. त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान. आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावा साचा. ऐसे होऊन राही समाधान तेथेच राही. सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आंब्यासाठी कलम करण्याची पद्धत या संदर्भामध्ये थोडीशी आपण माहिती घेऊया. आंब्यामध्ये कलमीकरणासाठी कोय कलम ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. या कलमीकरणासाठी मे ते जुलै हा सगळ्यात चांगला योग्य हंगाम असतो. यासाठी गादी वाफ्यावर कोई रुजवून 12 ते 20 दिवसाचं रोपटं मुळासकट कोयीचं काढून घ्यायचं. रोपाची पानं जी आहेत ती पूर्णपणे उघडलेली नसली पाहिजे. पाने व देठाचा रंग तांबडा असला पाहिजे. रोपाचा खालचा 7 ते 9 सेंटीमीटरचा जो भाग आहे तो ठेवून शेंडा कापून टाकायचा, आणि कापलेल्या टोकापासून 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचा बरोबर मध्यभागी काप द्यायचा. ज्या जातीची कलमे करायची असतील तिची 3 ते 4 महिने वयाची निरोगी आणि फुगीर डोळे असणारी जी न फुटलेली 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची काडी आहे ती कापून आणायची, आणि त्या काडीवरील सर्व पानं काढून टाकायची. आणि काडीच्या खालच्या बाजूस जे आहे 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचे 2 तिरकस काप देऊन पाचरीसारखा आकार द्यायचा. त्यानंतर ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवायची. काडीची जाडी जास्त असल्यास काडीची एक बाजू रोपाच्या सालात जुळून घ्यायची, आणि कलमाच्या 2 जे जोड आहेत ते 2 सेंटीमीटर रुंद व 20 सेंटीमीटर लांबीचे द्यायचे. पॉलिथिन पट्टीनं घट्ट बांधून घ्यायचं, आणि नंतर हे जे कलम आहे 14x20 सेंटीमीटरच्या आकारात पॉलिथिन पिशवीत लावायचं. लावताना कलमाचा जोड मातीच्या वर राहील याची काळजी घ्यायची. ही कलम ऊन पावसापासून दूर ठेवायची, म्हणजे त्याच्यापासून त्याला उन्हापासून त्याला तकलीफ व्हायला नको किंवा त्याच्यापासून संरक्षण व्हायला पाहिजे. दर दिवशी कलमांना गरजे इतकं पाणी द्यायचं. कलम बांधल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी काडीला नवीन फुट येईल. या फुटीवरील पानं जी आहेत ती गर्द हिरवी रंग झाल्याच्या नंतर कलमांना हळूहळू मोकळ्या जागी आणायचं. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कलमांना विरळ सावली मिळते. पिशव्या उन्हात तापू नयेत व रोपांना पाणी देणं सोपं व्हावं म्हणून कलम 10 ते 15 सेंटीमीटर खोलीच्या चरामध्ये 2 रांगामध्ये ठेवायची. कोय कलमाबरोबर फिनियर कलम पद्धतीने सुद्धा आंब्याची कलम करता येतात. तर या पद्धतीमध्ये काय असतं की 8 ते 10 महिन्याच्या वयाचं जे रोपाचं खुंट आहे किंवा रोपटं आहे ते खुंट म्हणून वापरतात. या खुंटावर एका बाजूस 15 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटरवर साधारणतः 5 ते 7 सेंटीमीटर लांबीचा तिरकस काप द्यायचा. या कापाची खोली खुंटाच्या जाडीच्या 1/3 जास्त नसावी. नंतर या कापाच्या खालच्या बाजूस किंवा खालच्या टोकास थोडासा आडवा किंवा तिरकस काप देऊन साल व आतील भाग काढून टाकायचा. त्यानंतर मातृवृक्षाच्या काडीवर तिरकस काप घ्यायचा, आणि ही फांदी खुंटावर दिलेल्या कापावर व्यवस्थित बसवून घ्यायची. हा जोड पॉलिथिन पट्टीने घट्ट बांधून घ्यायचा. 20 ते 30 दिवसात काडीला नवीन फुट येईल. ही फुट येताच 5 ते 7 सेंटीमीटर वाढल्यानंतर जोडावर असलेल्या खुंटाचा शेंडा कापून टाकायचा. या पद्धतीने कलम करण्याची योग्य वेळ फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात असते. या पद्धतीत सुमारे 60% यश मिळतं. या संदर्भामध्ये आणि याशिवाय आणखी काही कलमी करण्याच्या पद्धतीच्या विषयी माहिती पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कराड येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर संपर्क केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकते. कृषी विज्ञान केंद्र कराड येथे केशर या आंब्याची कलमासुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर या संदर्भामध्ये या वनाचे वैशिष्ट्य, या कलमाविषयीची विस्तृत माहिती, त्याचे दर, येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी आवश्यकतेनुसार आपण संपर्क साधू शकता. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अमरत्व
1: कार्य म्हणजेच कारणाचं व्यक्त रूप. कार्य आणि कारण यांच्यात स्वरूपत काहीच भेद नाही. उदाहरणार्थ हा काचेचा प्यालाच घ्या. ज्या उपादानाचा किंवा कच्च्या मालाचा तो बनला आहे ते उपादान आणि ज्याने तो बनवला त्याची इच्छाशक्ती या दोहोंच्या संयोगाने तो तयार झाला आहे ही त्याची दोन कारणं आहेत आणि ती दोन्ही त्यात विद्यमान आहेत. निर्मात्याची इच्छाशक्ती त्यात आता कोणत्या रूपानं विद्यमान आहे? त्यातल्या काचेचे कण एकत्र चिकटवून ठेवण्याच्या शक्तीच्या रूपानं, समुच्चय शक्तीच्या किंवा सहती शक्तीच्या रूपानं. ती शक्ती जर यात नसती तर त्याचा प्रत्येक कण विलग होऊन गेला असता. असो, तर मग कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजेच कारण, फक्त निराळ्या स्वरूपात इतकंच. कारणाची निराळ्या तऱ्हेनी घडण होऊन ते कार्य बनत असतं. कारण ज्यावेळी बदलून काही विशिष्ट कालासाठी समर्याद होऊन साकारतं त्यावेळी त्यालाच कार्य म्हणतात, हे आपण लक्षात ठेवायला हवं. जीवनासंबंधीच्या आपल्या कल्पनेस हे तत्व लागू केल्यास दिसून येतं की जीवाणूपासून तो संपूर्ण सिद्ध मनुष्याच्या नानाविध रूपांनी अभिव्यक्त झालेली ही अवघीच्या अवघी माला त्या विश्वव्यापी प्राणशक्तीशी, त्या चितकळेशी अभिन्न असली पाहिजे. प्रथम त्या चितकळेनं क्रमसंकुचित होऊन सूक्ष्म रूप धारण केलं आणि मग त्या कारणभूत अनिर्वाच्य सूक्ष्म अवस्थेतून ती क्रमविकसित होत गेली, स्वतःला अभिव्यक्त करत गेली, अधिकाधिक स्थूल होत गेली. पण अमरत्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आपल्याला आत्तापर्यंत काय आढळून आलं? आत्तापर्यंतच्या चर्चेमधून एवढंच निष्पन्न झालं की ह्या जगात कशाचाही ध्वंस होत नसतो. या जगात नवीन असं काहीही नाही, काही व्हायचंही नाही. एका प्रकारच्या वस्तूंचे समुच्चय एखाद्या चाकाप्रमाणे फिरून एकामागून एक पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत. या जगातील प्रत्येक गती लाटेच्या स्वरूपात असते. एकदा वर उसळते आणि एकदा खाली कोसळते. अनंत कोटी ब्रह्मांड सूक्ष्म रूपातून बाहेर पडतात, क्रमविकसित होत जाऊन अधिकाधिक स्थूल आकार धारण करतात, फिरून जणू काही विरून त्या सूक्ष्म रूपास परत जातात, फिरून त्या सूक्ष्म अवस्थेमधून स्थूल अवस्थेत येतात, काही काळ क्रमविकसित होत जातात आणि फिरून हळूहळू आपल्या त्या कारणावस्थेत लीन होतात. प्रत्येक जीवाचं हे असं चाललं आहे. जीवनाचा प्रत्येक आविष्कार, प्रत्येक जीव अशा तऱ्हेनं सूक्ष्म स्थूल अवस्थांमध्ये गमनागमन करत आहे, बाहेर येत आहे आणि परत जात आहे. या सगळ्या प्रकारात नाहीसं काय होत असतं? रूप किंवा आकार. रूप किंवा आकार नष्ट होत असतो पण तो पुन्हा उत्पन्न होत असतो. असं म्हणता येईल की एका अर्थानं ही शरीर किंवा हे आकार सुद्धा अविनाशी आहेत, शाश्वत आहेत. एका अर्थानं हे सगळे देह आणि ही सगळी रूपही नित्य आहेत. कशी? कल्पना करा की आपण फासे खेळत आहोत. समजा की 6-3-9 असं दान पडलं आहे. आपण पुढे खेळू लागतो, पुन्हा पुन्हा ते फासे फेकले जातात, दर खेपेस निरनिराळं दान पडत जातं. पण याप्रमाणे खेळता खेळता असा एक डाव फिरून येईल की त्यावेळी पुन्हा तोच जोड आणि तेच दान येईल. फिरून बऱ्याच वेळाने का होईना, पण तेच दान पडेल. याचप्रमाणे चालू राहील. आता या विश्वात असलेल्या प्रत्येक कणाला, प्रत्येक अणूला आपण एक एक फासा समजूया. हे सगळे फासे पुन्हा पुन्हा फेकले जात आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचा एकेका प्रकारे संयोग होतो आहे. सध्या आपण आपल्या सभोवताली पाहत असलेले समस्त पदार्थ म्हणजे त्या अणूंचा एक विशिष्ट संयोग होय. इथे हा ग्लास, हे टेबल, हा पाण्याचा चंबू, या सगळ्या जिन्सा आहेत. अणुपरमाणूंचा हा एक प्रकारचा संयोग आहे. कालांतरानं हा संयोग नष्ट होऊन जाईल, पण अशी एक वेळ खचितच येईल की जेव्हा अगदी हाच संयोग फिरून घडून येईल. त्यावेळी तुम्ही असेच इथे उपस्थित असाल. हे टेबल वगैरे सगळं सध्या आहे तसंच त्याच ठिकाणी ठेवलेलं असेल आणि आत्ता चालू असलेल्या विषयावरच व्याख्यान चाललेलं असेल. असंख्य वेळा हे असंच घडलेलं आहे आणि आणखीही असंख्य वेळा त्याची पुनरावृत्ती होईल. हे झालं बाह्य स्थूल भौतिक रूपांविषयी. या संबंधी या सगळ्यावरून काय सिद्ध झालं? हेच की अणुपरमाणूंच्या संयोगाने निर्माण झालेली ही भौतिक रूपंसुद्धा अनादि अनंतपणे पुनरावृत्त होत असतात.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: ग्रामगीता चिंतनाच्या 10व्या भागाला, भागाच्या सुरुवातीला आपण या पूर्वीच्या भागाचं महत्वाचं चिंतन या ठिकाणी करणार आहोत. कृष्ण आणि श्रीदामा यांच्या संबंधाचा तो प्रसंग आहे. सर्वांच्या घरची परिस्थिती परस्परांना कळावी, सुखदुःखामध्ये सामील होतावे यासाठी सहभोगाच्या निमित्ताने भगवान कृष्णाने सर्वांना एकत्रित सर्व मिळून जेवण्याची योजना दिली. सर्व जेवायला बसले. भगवान कृष्णांनी पाहिलं भूताल, परंतु त्यापैकी एक नव्हता. भगवान कृष्णाचे जे सवंगडी होते, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदामा, महनमंगल, त्यापैकी श्रीदामा हा अत्यंत गरीब परिस्थितीतला होता. तोच त्या जेवणाच्या पंक्तीमध्ये नाही आहे. भगवान कृष्णांनी विचारलं, सगळे आहेत का रे? तेव्हा एक जण म्हणाला की श्रीदामा नाही आहे. कृष्णा, श्रीदामा दिसत नाही. का रे, हा कुठं गेला? तेव्हा पेंद्यांनी सांगितलं की कृष्णा हा श्रीदामा अत्यंत गरीब असल्यामुळे हा असाच करतो. रोजच आपली एकट्याची चटणी भाकरी काय शिदुरी असेल तो वेगळा जाऊन जेवतो. आम्ही जाऊ त्याला शोधायला, आणायला? तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात, नाही, मी स्वतः जाईल. भगवान गोपाल कृष्ण जेव्हा शोधायला गेले तेव्हा एका झोडपाच्या आड त्याच्या डोळ्यातून श्रीदामाच्या अश्रू वाहून राहिले आहेत. आणि आपल्या मनाशी तो बोलतो आहे की श्रीदामा केवढा दरिद्री आहेस रे तू, केवढा आभारी आहेस की भगवान गोपाल कृष्णासारखा एवढा मोठा मित्र असल्यानंतरही त्याच्याशी तू मिळू शकत नाही, कारण तुझी गरिबी त्याच्या आड येते आहे. अभागी आहेस तू, दुःखी आहेस तू. तेवढ्यात भगवान कृष्ण आले आणि श्रीदामाच्या हातचा भाजी भाकरीचा तो घास आपल्या स्वतःच्या मुखामध्ये त्यांनी घातला आणि त्याला उभं केलं, छातीशी कवटाळलं आणि बोलले की श्रीदामा, अरे तुला गरिबीचं दुःख त्रास देते आहे बाबा? नाही, अरे विसरून जा हे सगळं. कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. अरे देवाच्या दरबारात सगळे सारखे असतात रे. हा सगळा आपल्याच प्रयत्नाच्या कर्माचा भाग असतो आणि तो हसून सहन करायचा असतो. सोबत त्या श्रीदामाला घेऊन गेले आणि आपल्या स्वतःच्या जवळ बसवलं. आणि म्हणून वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, कृष्ण गोड्यात नांदला, स्त्री क्षुरांचा कैवारी झाला, जांबुवंतीशी विवाह केला आदिवासी जमातीच्या. असा देवाचा इतिहास, देवाच्या इतिहासाचा आधार वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात देतात. यावरून भगवान गोपाल कृष्णांनी दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत, 16108 बायका आणि चोऱ्या. 16108 इतिहास आहे त्या काळातला आणि बहुपत्न्यांचा अधिकार त्या काळामध्ये होता, म्हणून भगवान कृष्णाच्या 8 पट्टऱ्याने आहेत. शिवाय चोऱ्या त्यांनी कधी केल्याच नाही. त्यावेळची संपत्ती दह्या दुधाच्याच रूपानी होती. ज्यांच्याकडे जेवढ्या गाई असतील तेवढं दहीदूध आणि तेवढा तो श्रीमंत. परंतु गोकुळातली ही दहीदुधाची संपत्ती कंसाच्या डेअरीवर जायची पैशाच्या लोभावर, आणि सगळं गोकुळातल्या लोकांना कळावं, पहिल्यांदा आपल्या घरातलं आपल्याला पाहता आलं पाहिजे. अरे कष्ट करणारे तरुण आहेत, जेवढे कष्ट तेवढा सात्विक आहार त्यांना आवश्यक आहे. ही गोष्ट समाजाच्या घडी भगवान कृष्णाला उतरायची होती. जे ऐकत नव्हते त्यांच्या घरातून चुपचाप लोणी, दही, दूध वगैरे भगवान कृष्ण आपल्या सवंगड्यांना आणि ते देत होते. म्हणून या अर्थाने गोकुळातले दया दुधाची संपत्ती भगवंतांनी थांबवली, चोऱ्या कधीही केलेल्या नाहीत.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव भूतदया। राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यावर उजेड नको, श्याम म्हणाला। आज बाहेर जरा पाऊस पडत होता, गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आतच बसली होती। रोज आकाशाखालीच प्रार्थना आणि हे कथा प्रवचन होई, श्यामला दिव्याचा त्रास होत असे। राम दिवा बाजूला करू लागला, पण तिथं दिवा असला म्हणजे तोंडावरचे हावभाव आम्हाला नाटक अंधारातही करता आला असतं, भिका म्हणाला। मी काही नाटक नाही करत, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला। नाही, आम्ही नाटक नाही म्हणत, पण तुमच्या तोंडाकडेही पाहण्यानं परिणाम होतो। रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, पण लोक व्याख्यान ऐकावयास येत। रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सगळं समजावून देत, नामदेव म्हणाला। बर, दिवा आसू तुम्हा ज्यात आनंद त्यातच मला, असं म्हणून श्यामनं गोष्टी सुरू केली। एक दिवशी लहानपणी आम्ही खेळत होतो, तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहळ्याचं झाड होतं। एकाएकी टप्प असा आवाज झाला, आम्ही सर्वत्र शोधू लागलो। शोधता शोधता झाडावरून पडलेलं एक पाखराचं लहानसं पिल्लू आढळलं। त्याची छाती धडधडत होती, फारच उंचावरून पडलं होतं ते, त्याची फारच दुर्दशा झाली होती। लोहाराचा भाता जसा हलत असतो ना, त्याप्रमाणे त्याचं सारं अंग एकसारखं हलत होतं, खालीवर होत होतं। त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी आणि ची ची असं केविलवानं ओरडे। या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयास ठरवलं। त्याला फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो, मी आणि माझा लहान भाऊ दोघं होतो। मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवलं, आम्हीही लहान होतो, आम्ही तरी काय करणार। बालबुद्धीला जे जे सुचेल ते करू लागलो, त्या पिलाला दाणा पाणी देऊ लागलो, तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो, झारीनं त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो। त्या पिलाला खाता येत होतं की नाही, त्या आमच्या काळजीनेच, आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच तर मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही। या जगात नुसतं प्रेम, केवळ दया असून भागत नाही, जीवन सुंदर आणि यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते। पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती। प्रेम, ज्ञान आणि बळ या तिन्ही गुणांच्या जवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल। प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट। प्रेम ज्ञानहीन शक्ती आणि शक्तीहीन प्रेम तेही व्यर्थ। माझ्या अंगात शक्ती असली पण दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावायचा। माझ्याजवळ ज्ञान आहे पण दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्यास, आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करी, पण त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचं ज्ञान जर आईजवळ नसेल तर त्या आंधळ्या प्रेमानं जे खावयास देऊ तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल। समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, पण ती जर स्वतः अशक्त आणि पंगू असेल तेही तिचे मात्र ज्ञानाचा फायदा मिळणार नाही। प्रेम, ज्ञान आणि शक्ती याचा विकास जीवनात हवा। प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास। शरीर, मन आणि बुद्धी या तिहींची वाढ जीवनात हवी। आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो पण आम्हाला ज्ञान नव्हते। त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले आणि सारखे पाणी ओतले। गरीब बिचारे, आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते। त्याने शेवटी मान टाकली आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार, तू बरा हो आणि आपल्या आईकडे उडून जा। आम्ही दुष्ट नाही हो, तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू, ती केविलवाणी ओरडत असेल, घिरट्या घालीत असेल। आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते। मी आईला म्हटले, आई हे पिल्लू बघ ग कसं करताय, अगदी मान वर करीत नाही, त्याला काय खावयास देऊ। आई बाहेर आली, तिनं पिलाला प्रेमळपणे हातात घेतलं आणि म्हणाली, श्याम हे जगणार नाही हो, त्याला सुखानं भरू दे, त्याला एकसारखं हात लावू नका, त्याला वेदना होतात, फारच उंचावरून पडलं, गरीब बिचारा। म्हणून आईनं ते पिल्लू खाली कापसावर ठेवलं आणि ती घरात कामकाज करावयास निघून गेली। आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो, शेवटी चोच वासून ते मरून पडलं, गेलं, त्याचे प्राण गेले, त्याचे आईबाप भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते। आम्हाला फार वाईट वाटले, त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरवले। आईला जाऊन विचारले, या पिलाला आम्ही कुठे पुरू, चांगलीशी जागा सांग। आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ नाहीतर त्या मोगऱ्याजवळ पुरा, शेवंतीच्या झाडाला सुंदर फुलं येतील, मोगऱ्याची फुलं अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिलंय, ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही, त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल आणि तुम्हाला गोड वास देईल। मी म्हटलं, त्या सोन साखळीच्या गोष्टीसारखं, होय ना, सोन साखळीला तिच्या आईनं मारून पुरलं, त्यावर डाळिंबाचं झाड लावलं, पण सोन साखळी बापाला भेटावयाला डाळिंबात आली, तसंच हे पिल्लू येईल, मग शेवंतीची फुलं किती छान दिसतील, फारच वास येईल, नाही का ग आई। आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला, मेलेलं फार वेळ ठेवू नये, त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलं फडकं दे ना। मी म्हटलं, आईची एक जुनी फाटकीची चोळी होती, त्या चोळीला एक तुकडा आईला फाडून दिला, त्या पिलाला आम्ही घेतलं, जिथं फुलझाडं होती तिथं गेलो, शेवंती आणि मोगरा त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो, डोळ्यातून पाणी गळत होतं, खळगी खणली, त्या खळगीत त्या फुलांवर चा देह ठेवला। आम्ही घरी आलो, माज घरात बाजूला बसलो आणि रडत होतो। का रे बाजूला बसलास, आईनं विचारलं। आई मी त्या पाखराचं सूतक धरणार आहे का। मी म्हटलं, आई हसली आणि म्हणाली, अरे वेड्या सूतक नको हो धरावयाला। मी म्हटलं,
1: आपल्या घरात कोणी मेलं म्हणजे आपण धरतो ते।
0: आई म्हणाली, माणूस कोण मरो होतो, यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणं बरं, म्हणजे साथीचे रोग असतात, त्याचे जंतू फैलावत नाहीत, म्हणून सूतक पाळत असतात। त्या पाखराला का रोग होता, बिचारे वरून खाली पडले आणि प्राणास मुकले। आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले।
1: आई तुला कोणी हे सांगितले।
0: मी विचारले, मागे एकदा उटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत, मी ऐकले होते आणि ते मला खरे वाटले। जा हातपाय धुऊन ये, म्हणजे झाले, वाईट नको वाटून घेऊ, तुम्ही चांगलं केलं, देवही तुमच्यावर प्रेम करील, तुमची आईजवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभं करील, कीड मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल तेच देवबाप्पा आणून देत असतो, पेरलेला एक दाना भरलेलं कणीस घेऊन ये। श्याम तुम्ही एकमेकांवर प्रेम करा, मुंग्यांना साखर घालतात पण माणसांच्या मुंड्या मुरगळतात, मांजर पोपट यांच्यावर प्रेम करतात पण शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करत नाहीत, ते आपण पाहत नाही का।
2: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज

0: सरासरी दूध उत्पादन किती झालं हेही बघणं महत्वाचं. एखादं जनावर जास्त उत्पादक असतं, एखादं कमी उत्पादक असतं, सरासरीने जर दुधात वाढ होत असेल तर आपले प्रयत्न कारणीभूत आहेत म्हणायला काही हरकत नाही. आणि वातावरण जे गोठ्यामधलं आहे त्याच्यामधल्या वातावरणामध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव आहे, कारण एकूणच उत्पादन क्षमता, आरोग्य क्षमता, प्रजनन क्षमता कमी करणार हे गोठ्यातलं वातावरण, त्याला मायक्रोबियल फार्माकोटिक सिस्टम किंवा त्यामध्ये रोगजंतूंचं प्रमाण जास्त आहे का याच्यासाठी तपासणी करणं, अशा प्रकारचं जर ऑडिट आपण राबवलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे रकमेच्या स्वरूपात आपल्याला मिळणाऱ्या फायद्यापेक्षा सुद्धा तांत्रिक स्वरूपामध्ये आपण काय जिंकलं किंवा काय मिळवलं हे महत्वाचं आहे. पडताळा जेव्हा आपण कागदावरती मांडला आणि त्याच्यातून आपल्याला जर एखादं यश दृष्टीपथात असेल तर हे पशुपालकाच्या दृष्टीनं कदाचित असेल, पशुवैद्यकाच्या दृष्टीनं आहे का नाही त्याच्यासाठी पशुवैद्यकाकडून तो पडताळून घेणं महत्वाचं. म्हणजे एखादी गोष्ट फायदेशीर दिसून आली म्हणून ती पशुवैद्यकाला दिसून आली का नाही, शास्त्रीय पद्धती दिसून आली का नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला पशुवैद्यकाकडून त्याच्यावरती आपल्याला अभिप्राय पशुवैद्यकाचे घेता येतील. जेव्हा आपण स्पर्धात्मक युगामध्ये राहतो तेव्हा आपल्या बरोबर सरस पद्धतीने जे कामगिरी पशुपालक करतायत त्यांच्याशी स्पर्धा करून आपल्याला पाहता येत राहील की आपला आढावा आणि त्यांचा तांत्रिक आढावा यातलं साधर्म्य कोणतं आणि अजून आपल्याला बलस्थान कोणतं की ज्याच्यामध्ये आपण वाढ करू शकतो. अशा प्रकारचं जर आपण एकूणच लेखा परीक्षण तांत्रिक आर्थिक दृष्टीनं जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला या दूध उत्पादनातलं यश मिळवता येत राहील.
1: डॉक्टर, अनेक सरकारी संस्था दूध उत्पादनात अग्रेसर आहेत पण अशा प्रकारचे सहकार्य प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी सहकारी संस्था नसल्यानं दूध वाया जात असलेलं आपण बघतो. मग जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपण दूध उत्पादनात सक्षम कसे होणार?
0: दूध उत्पादनातला हा कळीचा मुद्दा म्हणायला हरकत नाही, कारण यापूर्वी व्यवसाय करणारे अनेक पशुपालक होते आणि सहकारी दूध व्यवसायाची चळवळ जेव्हा त्यांनी कमी झालेली पाहिली तेव्हा दूध व्यवसायाकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे. ग्राम पातळीवर असणाऱ्या ज्या प्राथमिक दूध संस्था त्या जेव्हा बंद पडल्या आणि त्यामध्ये एकूणच भ्रष्टाचाराचं जे मीठ पडलं त्यातून हा दूध व्यवसाय बऱ्याच प्रमाणात कमी झाला. मात्र जेव्हा आपण जागतिकीकरणाचा विचार करतो तेव्हा जे दूध उत्पादक देश आहेत त्यांच्यामध्ये दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी सक्षम सरकार हीच एक योग्य भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. सरकारामध्ये परस्परावर विश्वास असतो, परस्परावर प्रेम असतं आणि परस्परांचा व्यवसाय वृद्धीसाठीचे प्रयत्न असतात आणि सहकारी भूमिकेमधूनच हे शक्य होतं. म्हणजे कडबा कुठे यंत्र जर एक ग्रेड करलं तर ते प्रत्येकाने घरी ठेवायची गरज नाही, गावात एक असलं तरी चालतं. अशाच प्रकारे दूध दोहनासाठीची यंत्रणा एकच जर बकेट मशीन असेल तर ती गावातल्या सर्वांना वापरता येऊ शकते. अशा प्रकारे पशुपैदास धोरणासाठी सर्वांनी एकत्रित येणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दूध व्यवसायाचा विचार आहे आणि ज्यांना दूध व्यवसायातून पुढे जायचंय, ज्या राज्यांना पुढे जायचंय, ज्या पशुपालकांना पुढे जायचंय, त्यांना सहकाराशिवाय दुसरा मंत्र नाही. खाजगीकरण असलेला माणूस काही मर्यादेपर्यंत पुढे पोहोचेल पण त्यांना जागतिक पातळीवरची बाजारपेठ काबू करायची त्यांच्यासाठी मात्र सहकारची यंत्रणा राबवणं गरजेचं आहे. शेतीमालामध्ये जी निर्यात होते त्याच्यासाठी सहकारी यंत्रणा चांगल्या प्रकारे राबवली जाते आणि पशुधनामधलं जे दूध आहे त्यामधली सरकारची चळवळ ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. याबद्दल सुद्धा पशुपालकांना जागरूक होणं आणि पुन्हा परस्परांवरती विश्वास आणि प्रेम वाढवून सरकारची भूमिका राबवणं हे अत्यंत गरजेचं आहे. जगामध्ये जे चाललंय आणि जगात जग ज्या दृष्टीनं पुढे चाललंय त्याची दिशा ओळखणं सुद्धा हे पशुपालनाचं काम आहे आणि म्हणून सरकारचा मंत्र आपण सर्वांनी एकत्रित घेतला पाहिजे आणि तो स्वीकारला पाहिजे.
1: एकूणच एकमेकात सहाय्य करून अवघे धरून सुपंथ असंच धोरण पशुपालक आहे अवलंबायला हवं. पशुपैदास, पशुव्यवस्थापन, आहार आरोग्य याबद्दल पशुपालकांना सतत शास्त्रीय नवनवीन माहिती लागते, तर ही माहिती मिळवण्यासाठी त्यांनी काय करायला हवं, कुठल्या मार्गांचा अवलंब करायला हवा?
0: सतत जागरूक असायला हवं, म्हणजे डोळस असायला हवं. चर्चा आहेत, तज्ञांशी संपर्क आहे, परस्पर व्यावसायिक जे आहेत त्यांच्याशी संपर्क असेल. याबद्दल जी प्रकाशनं होत आहेत बरीचशी मराठीमधून किंवा इतर भाषांमधून जी माहिती प्रकाशित होत आहे त्याचं वाचन असेल, वृत्तपत्रातून असेल, मासिकामधून असेल, एकट्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोन डझन मासिक कृषी विषयक सदरांची प्रकाशित केली जातात आकाशवाणी वरती. तर ही विकासाची वाहिनी आहे, त्याच्यावरून सतत म्हणजे दर आठवड्याला कुठल्या ना कुठल्या नवीन विषयावरती माहिती दिली जाते. दूरदर्शनचं माध्यम आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि पशुवैद्यकीय विद्यापीठाचं जे संशोधन होत आहे त्याची माहिती आपल्याला मिळवता येत राहते. अशा प्रकारे जर पशुपालक सज्ज असला तर आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळवता येते.

0: संकल्पना आली आणि त्या कुंजी मिळणारा अन्नधान्य मानवी आहाराला पोषक आहे. सकस आहे ही जेव्हा संकल्पना आली तेव्हा असाच प्रकारचं दूध हे पशुधनाकडून मिळावं ही संकल्पना मानवाच्या मनात येणं अपेक्षित आहे. आणि म्हणून जे ऑर्गॅनिक फार्मिंग ॲनिमल फार्मिंग म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं पशुधनाचा सांभाळ ज्या प्रक्षेत्रावरती केला जातो ज्या प्रक्षेत्रावर कुठल्याही प्रकारची रासायनिक औषधी वापरली जात नाही अशा प्रकारचं दूध आणि पर्यावरणातून येणाऱ्या रोगजंतूंचा प्रसार ज्या पशुधनाच्या शरीरात होत नाही अशा प्रकारचं निर्जंतुक असलेलं सकस दूध याचा पुरवठा ज्याला म्हणता येईल तर तो पुरवठा म्हणजेच ग्रीन मिल्क. आणि अशा दुधाला एकूणच पशु आपल्या मानवी आरोग्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती फार मोठी मागणी आहे. आणि ज्या नवीन संकल्पना मानवी आरोग्याच्या बाबतीत येत आहेत त्याच्यामध्ये मानवी आरोग्यामध्ये वाढ होण्यासाठी आणि एकूणच आरोग्य क्षमता वाढवण्यासाठी या दुधाचा चांगला प्रकारे उपयोग होऊ शकेल आणि त्यासाठी ग्रीन मिल्क ही संकल्पना आपल्या समोर आलेली आहे.
1: रोबोटिक मिल्किंग ही सुद्धा एक अशी संकल्पना आहे की पशुपालकांना जाणून घेण्याची वाटते, तर पशुपालकांना याबद्दल थोडीशी माहिती द्या.
0: जेव्हा दोन आहे ते जर इलेक्ट्रिक पद्धतीनं किंवा यांत्रिक पद्धतीनं केलं तर कदाचित पशुधनाच्या सडामध्ये किंवा कासाला काही आजार होऊ शकेल किंवा एकूणच त्यातलं

ते सुद्धा निर्दोष धोरणासाठी या रोबोटिक मिल्किंगचा भविष्यात आपल्याला उपयोग होईल आणि तो उपयोग आपल्यापर्यंत लवकर यावा

काय समजणं म्हणजे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली काउज आपल्याला म्हणता येत राहील. मिथेनची जी समस्या आहे की काहीच्या क्षणापासून जे निर्माण होणारा वायू आहे मिथेन, तर तो फार मोठ्या प्रमाणात तयार होतोय. एक लिटर

Așa, practic, tot cu ștergă.

0: असल्यामुळे ग्रामीण भागात घरात असते स्त्री, तर अशा वेळेला पशुपालकांच्या व्यवसायात किंवा पशुपालनाच्या व्यवसायात स्त्री पशुपालकाची भूमिका काय?
1: एकूणच पशुपालनाचा जो व्यवसाय आहे तो पूर्णपणे पुरुष प्रधान संस्कृतीकडून स्त्री प्रधान संस्कृतीकडे जाणं आवश्यक आहे. कारण घरामध्ये असलेली स्त्री तिचं दूध उत्पादनाशी निगडीत असलेलं जे जनावर आहे त्याच्याकडचं असलेलं जे निरीक्षण आहे ते चांगल्या प्रकारे असतं. निरीक्षण क्षमता आणि सान्निध्य हे जास्त काळ असल्यामुळं स्त्रीच्या हातामध्ये जर हा दूध उत्पादनाचा व्यवसाय असेल तर निश्चितच फायदा होऊ शकेल. आज आपण पाहतो की स्वच्छतेची काळजी, आरोग्याची काळजी, जनावर माझ्यावर असल्याचं निदान हे घरामध्ये आणि घरासोबत स्त्री असतात.

impresionó.

तर मंडळी ही होती शाश्वत दूध व्यवसायाची चर्चा. थोडस आपण लक्ष दिलं किंवा अशा प्रकारे दूध व्यवसाय जर केला तर निश्चितच दुधाचं उत्पन्न वाढेल आणि एक होईल प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक घरातील लहान मूल एक कप दूध पिल्याशिवाय झोपणार नाही याची काळजी जर आपण घेतली किंवा या दृष्टीने विचार केला तर निश्चितच दुधाचं उत्पन्न वाढेल आणि घरातली चूल दुधाशिवाय हा व्यवसाय केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित. मंडळी, आपला दुधाचा व्यवसाय शाश्वतपणे राबवला जात असताना आपल्या काही शंका अडचणी असतील किंवा तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे असल्यास विद्यापीठातील विषय तज्ञांशी जरूर संपर्क साधावा. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या तांत्रिक सल्ला वाहिनीवर आपलं नेहमीच स्वागतच आहे.

तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग। पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले। श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतली सुपर स्पेशल पर्सनॅलिटी म्हणजे देव आनंद जी। तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो, नमस्कार। मूड्स अँड म्युझिक, अ म्युझिकल जर्नी मध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी आहे आर जे शुभांगी आणि तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो, ज्यांना केवळ पल भर के लिए नहीं, जीवन भर के लिए अपने चाहने वालों का प्यार मिलता रहा, ऐसे देव आनंद जी। रसिक हो, 26 सप्टेंबर 1923 मध्ये जन्मलेले देव साहेब, त्यांना पहिला ब्रेक 1948 साली फिल्म जिद्दी मध्ये मिळाला आणि या चित्रपटासाठी पहिल्यांदा गायन केलं होतं ते म्हणजे हरफन मोला किशोरदा यांनी। तेव्हा हे खास गाणं तुमच्यासाठी।

0: ले रेडियो मन भवन 90.8 एफएम आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आता जरा बोलू त्यांनी स्वतः डायरेक्शन केलेल्या चित्रपटांविषयी।

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. प्रेम पुजारी या चित्रपटातलं हे गाणं होतं. देव आनंद हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक झगमगते नाव आहे. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी शंकरदेव पिशोरीमल आनंद या नावाने पंजाबमधील गुरदासपूर इथं झाला. ते आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वासाठी, वेगळ्या अभिनय शैलीसाठी आणि सदैव तरुण राहणाऱ्या शैलीसाठी ओळखले जात. देवानंद यांनी लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवी घेतली. त्यांनी सुरुवातीला सरकारी नोकरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मनात अभिनयाची आणि चित्रपटांची आवड होती. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. देव आनंद साहेब मुंबईला आले आणि प्रभात फिल्म कंपनीमध्ये लिपिक म्हणून नोकरी त्यांनी सुरू केली. 1946 मध्ये त्यांना पहिला मोठा चित्रपट मिळाला, हम एक है. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
1: दिल

रेडियो मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग। 1949 मध्ये आलेल्या जिद्दी या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली। त्यांनी नंतर नवकेतन फिल्म्स ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि गाईड, ज्वेल थीप, CID, हरे रामा हरे कृष्णा, तेरे घर के सामने यासारखे अनेक गाजलेले चित्रपट आपल्याला दिले।

रेडियो मन भवन 90.8 एफएम आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग। देवानंद यांची बॉडी लँग्वेज, डोळ्यातील चमक आणि खास संवाद फेक प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून गेली। त्यांनी नेहमी नव्या विषयांवर आणि वेगळी भूमिका

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. देवानंद यांचं निधन 3 डिसेंबर 2011 रोजी लंडनमध्ये झालं. ते वयाच्या 88व्या वर्षी सक्रिय होते. देवानंद हे केवळ एक अभिनेते नव्हते तर एक विचारवंत, दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेसृष्टीतील द्रष्टे व्यक्तिमत्व होते. त्यांचं योगदान अजरामर आहे.
1: अभी न जाओ छोड़ कर

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ। आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ। 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओ।

इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातील गाण्याची ही धून होती. मित्रांनो, ही गाण्याची धून लावण्यामागे एक विशेष कारण आहे, ते म्हणजे इंग्रजी. मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषा येणं हे फार महत्वाचं आणि गरजेचं ठरत आहे. आणि याच विषयावर आधारित आत्ता आपला पुढचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत महेश जगताप, श्री दत्त गायकवाड आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एज्युकेशनल काउन्सिलर डेव्हिड वायदंडे. ऐकूयात कार्यक्रम नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश.

मित्रांनो, आत्ताच आपण नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश याविषयी माहिती घेतलीत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं एज्युकेशनल काउन्सिलर डेव्हिड वायदंडे यांनी. त्यांच्याशी चर्चा केली होती महेश जगताप आणि श्रीदत्त गायकवाड यांनी. हा कार्यक्रम आपण 107.4 FM वरून विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून ऐकलात.

0: आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
1: 107.4 FM वर विद्यावाणी सामुदायिक रेडिओच्या प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील एक गीत. ऐकूया.

0: श्रोतो, आताच आपण लक्ष्य या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील गीत ऐकलं. हे गीत आपण 107.4 FM वरून विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून ऐकलं.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: माधुरी, मी ना आता एका कॉलेजला गेलो होतो, आपल्या रेडिओविषयी माहिती देत होतो, विद्यावाणीविषयी माहिती देत होतो. विद्यावाणी सगळ्यांसाठी आहे, जसं आपण रेडिओवर नेहमी अपील करत असतो तशी माहिती देत होतो. आणि मी म्हटलं की मी विचारलं कित्येक जणांना आवडेल रेडिओवर बोलायला, तर प्रत्येकाने हात केला. मी म्हटलं ठीक आहे, आपण तुम्ही प्रत्येक जण येऊन कार्यक्रम सादर करू शकता, बोलू शकता. एक काम करा म्हटलं, तुमच्यातलं कोणीही या आणि इथे येऊन 2 मिनिटं बोला म्हटलं फक्त. त्यावेळेस जे हात सगळेजण म्हणत होते की मला बोलायचंय मला बोलायचं रेडिओवर, त्यातले फक्त 2 हात वरती आले. जवळजवळ 60 मुलं तिथं होती आणि त्यातले फक्त 2 मुलं पुढं आली. मी आणि हे पण म्हटलं होतं की तुम्ही कोणत्याही विषयावर बोला, मी त्यांना विषय पण दिला नव्हता. तर त्यातले 2 मुलं आली आणि त्या 2 मुलांनी वेगवेगळ्या विषयांवर बोलले आणि 2 मिनिटं बोलायचं होतं. मग मी नंतर त्या मुलांना विचारलं प्रश्न, 60 मुलांमधली फक्त 2 मुलं माझ्याकडे आली, तर तुम्ही का नाही आलात? बहुतेकांचं म्हणणं होतं की आम्हाला भीती वाटते. मी म्हटलं भीती कशाची भीती वाटते? नाही सर, समोर येऊन बोलायचं, समोर यायची भीती वाटते, समोर येऊन संवाद कसं साधायचा, कम्युनिकेशन कसं करायचं, आमच्या मनात इतके प्रश्न आहेत की आम्हाला याची भीतीच वाटते. ही घटना घडली ना, मला वाटतं 2 वर्षापूर्वीची घटना घडली. आणि त्यानंतर मग आपण रेडिओ फॉर कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट हा कोर्स चालू केला होता विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यात आपण प्रयत्न करायचो की त्यांचं कम्युनिकेशन स्किल कसं इम्प्रूव्ह होईल. आणि रेडिओ अर्थातच आपल्या अनुभवानुसार माहिती आहे की तुला की रेडिओ आपोआपच कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करत असतो.
1: बरोबर आहे. आता आपण जसं बोलतोय तसं त्यांनाही कळालं असेल की बाबा रेडिओ मार्फत आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, रेडिओसाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. ते बोलतायत आणि त्यांना बोलणं आवडतं, पण जेव्हा तुम्ही त्यांना विचारलात की बाबा कोण बोलणार आहे, त्यांना असं वाटलं असेल कदाचित की आपण काहीतरी बोलणार आहे म्हणजे आपल्या आपल्यातच असणार आहे ते. पण अशी डेअरिंग जास्त लोकांकडे दिसत नाही सर सध्या तरी.
0: हा प्रश्न तर आहेच. जेव्हा जेव्हा मी कॉलेजेसमध्ये जातो विद्यावाणीच्या आउटरीच प्रोग्राममध्ये, तेव्हा हे दिसूनच येतं. रेडिओ फॉर कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट हा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे विद्यार्थी येऊन शिकू शकतात, पण तो 1 महिन्याचा कोर्स आहे किंवा 3 महिन्याचा त्यांना वेळ द्यावा लागतो. पण मला वाटतं की त्या कोर्समध्ये आपण जी माहिती विद्यार्थ्यांना देतो ती माहिती आपण या माध्यमाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे.
1: हो नक्की, त्यामुळे संवाद हा विषय कळेल आणि सगळ्यांशीच अगदी अननोन पर्सन सोबत सुद्धा आपण संवाद करू शकतो.
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या रेडिओला रेडिओ करता बोलणाऱ्या व्यक्ती वाढतील आणि जास्तीत जास्त लोक येऊन पार्टिसिपेट करतील.
1: नक्की सर. सर यावरून मला असं विचारायचं की तुम्ही म्हणताय की कम्युनिकेशनच नाही आहे, संवाद म्हणजे काय? आपण बोलतोय खरं, पण हा पर्टिक्युलर संवाद आहे का सर?
0: खरं तर आपण जरी रेडिओत असलं तरी संवाद हा फार मोठा विषय आणि जेव्हा आपण त्या कोर्समधनं प्रयत्न करतो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा, तो आपण समाजातल्या विविध तज्ज्ञांची ह्यामध्ये मदत घेत असतो. आणि मला वाटतं की आपण या कार्यक्रमात पण तशीच एक मदत घेऊयात. आपल्या या कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्समध्ये जे तज्ज्ञ व्यक्ती म्हणून येतात, जे जीवन कौशल्य प्रशिक्षक आहेत डॉक्टर राम, यांची आपण मदत घेऊयात आणि त्यांना जे काही प्रश्न पडत आहेत जे तुला आणि मलाही संवादाविषयी आणि आपल्या श्रोत्यांनाही किंवा आपल्या मित्रांनाही, तर आपण त्यांचे प्रश्न पण देखील त्यांना विचारू आणि त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात की संवाद प्रभावीरित्या कशा प्रकारे साधायचा, म्हणजे बोलायचं तर प्रभावीपणे कसं
1: बोलायचं. हो बरोबर.
0: ठीक आहे, तर चल मग भेटूयात डॉक्टर राम यांना.
1: हो हो नक्की नक्की.
2: येस, खूप छान वाटतंय मला. मी तर पहिले म्हणणार आहे अरे वा, संवाद आणि कम्युनिकेशन हे शब्द आपण ज्यावेळी नेहमी वापरतो तर हे काय असतं आणि हे शब्दांमध्ये समजवण्यापूर्वी तुम्ही दोघांनी ते कृतीतून मला समजून दिले आणि आपल्या श्रोत्यांनाही समजून दिले की तुम्ही दोघांनी साधलाय संवाद. आणि या स्टुडिओमध्ये मी तर आहे, माझ्याशी तर तुम्ही बोललाच आहात, पण आपल्या श्रोत्यांना पण तुम्ही हे सांगितलेलं आहे की संवादाची सुरुवात ही आहे जिथे खूप सारे लोक एकत्र येतात आणि बोलतात. आणि महेशजी, मी तुम्हालाही, म्हणजे कारण की तुम्ही रेडिओ मित्र म्हणून सगळ्या सर्वपरिचित आहात, आणि माधुरी तू सुद्धा ज्या पद्धतीने हे सांगतेस की संवाद गरजेचा आहे किंवा संवाद का आपण करतो किंवा अदरवाईज सुद्धा, तू हा शब्द खूप छान वापरला, माझा आवडला की डेअरिंग कमी पडतंय. आणि मला वाटतं की इथूनच खरी खऱ्या अर्थाने याची सुरुवात आहे की आपल्याला करायचंय पण काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी आव्हान आपल्याकडे आहे संवाद करण्यासाठीचं, त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून सोप्या भाषेत मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळी 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, एकत्र येऊन परस्परांचे विचार एकमेकांना शेअर करतात, बोलतात आणि एकमेकांना समजून घेतात आणि अर्थपूर्ण काहीतरी त्यांच्यातला एक देवाणघेवाणाची जी प्रक्रिया, अर्थपूर्ण प्रक्रिया होते, त्याला आपण संवाद म्हणू. पण सोप्या भाषेत आपल्या मनातलं जसं आहे तसं समोरच्या व्यक्तीला सांगणं म्हणजे संवाद, असं मला तरी वाटतं. तुमचं काय म्हणणं याच्यावर?
0: बऱ्याच वेळा बोलणं आणि संवाद यातला फरक मला जाणवतो. काही व्यक्ती फक्त बोलत असतात आणि खऱ्या अर्थाने ते संवाद साधतात का नाही हा प्रश्न पडतो. म्हणजे समोरच्याला म्हणावं लागतं बाबा बास कर. तर मला वाटतं की नेमक्या शब्दात माझं म्हणणं समोरच्याला सांगणं तो संवाद असावा.
2: अगदी. मला हा प्रश्न माधुरीला विचारायला आवडेल की माधुरी, ज्यावेळी आपण असं म्हणतो की बोलायचं, तुझ्या हिशोबाने संवाद किंवा बोलणं म्हणजे काय असायला हवं?
1: माझ्या मते तसं मी अननोन लोकांशी फार बोलते.
2: म्हणजे अटी तिच्या तयार केलेल्या आहेत आता.
1: मला गरज नाहीये की हा बाबा हा माणूस ओळखीचा आहे. कदाचित तो माणूस जर खोळंबला असेल आणि तो माझ्यासाठी अननोनच आहे आणि जर मला वाटलं की बाबा ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता पुण्यात मी जशी नवीन होते तसं भरपूर जण असतात. समजा त्याचा पहिला दिवस असेल आणि त्यालाच खरं जर हेल्प असेल आणि तेव्हाच मी जर आले, मी कुठल्या तरी वेनी पॉझिटिव्ह वेनी संवाद करून म्हणजे त्याच्याशी बोलली आहे मी आणि त्यामुळे त्याचा जो काय प्रॉब्लेम आहे, अडचण आहे त्याची मला कळेल आणि मी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन.
2: एक्झॅक्टली. म्हणजेच खऱ्या अर्थाने काय की ज्यावेळी आपण संवादाची सुरुवात करतो तर आपण आपले जे विचार देत सांगतोच आहे, पण त्याही पुढे जाऊन बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की समोरच्या माणसाची एक छोटीशी मदत, त्याला लागणारी छोटीशी गरज आपण पूर्ण करू शकतो. म्हणून ह्याचे अनेक फायदे आहेत, अनेक फायदे आहेत. पण ह्या पण मध्ये आणखी एक पण असा येतो की ह्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःहून पुढाकार घेणं गरजेचं असतं. आणि जसं महेशजी सुरुवातीला म्हटले की त्यांनी सगळ्यांना विचारलं कोणाला बोलायचंय, तर पहिले तर लोक बोलली, त्यांना वाटलं परस्परांशी बोलायचं इथे. पण ज्यावेळी तुम्हाला इथे येऊन स्टुडिओत बोलायचं किंवा माईक समोर बोलायचं, त्यावेळी जे काय हात वर आले ते कमी झाले. म्हणजे काय, हा पण तिथे आला कारण की स्वतः व्यक्ती पुढाकार जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तो संवादच करू शकत नाही.
1: बरोबर आहे सर.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: मित्रांनो, संवाद प्रभावीरित्या कशा प्रकारे साधायचा या विषयावर आम्ही एक नवीन मालिक सुरू करत आहोत आणि त्यानिमित्ताने तुमच्याशी आम्ही बोलत आहोत. आपण प्रभावीरित्या प्रत्येकजण संवाद साधू शकतो तर त्यासाठी थोड्याशा टेक्निक्स आहेत आणि त्याच आम्ही डॉक्टर राम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर राम, संवाद हा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला साधा लागतो. घरातून सुरुवात होते, सामाजिक आहे, व्यावसायिक पातळीवर आपल्याला संवाद साधा लागतो, पण हा कोणकोणत्या ठिकाणी हा संवाद फार महत्वाचा ठरत असतो?
1: ज्यावेळी जेव्हा जेव्हा आपण संवादाविषयी ज्यावेळी आपण बोलतो किंवा ज्यावेळी मी बऱ्याच वेळा लोकांना ऐकतो संवादाविषयी बोलताना, मी त्यांना एक प्रश्न विचारतो की आज सकाळी तुम्ही तुमचं काम जेव्हापासून सुरू केलंय तर आत्तापर्यंत तुमचा एकही क्षण असा गेला की तुम्ही संवाद केला नाही असा एक तरी क्षण आठवा. आणि लोकांचं उत्तर असतं की नाही, आम्ही संवाद केलाय, आणि तो संवाद एकतर स्वतःच्या मनाशी असतो किंवा आजूबाजूच्या लोकांशी. त्यामुळे आपला एकही दिवस, एकही क्षण हा संवादाविना नाही ह्याची सुरुवात आपण उठल्यापासून करतो, ज्याला आपण आध्यात्मिक भाषेत चिंतन मनन म्हणू, किंवा आपण स्वतःच्या मनाशी म्हणतोय की मला इकडे जायचंय, एवढ्या वाजता पोहोचायचंय, ही बस पकडायची, ही ट्रेन पकडायची आहे, ह्या स्पीडनी गाडी चालवायचं, ह्या सिग्नलवर मला एवढा वेळ लागणार आहे, आपण स्वतःशीच बोलतोय. तर हा तर झाला स्वतःचा संवाद, आणि प्लस आजूबाजूला आपण लोकांशी बोलतो, आपण आई वडिलांशी बोलतो, भाऊ बहिणीशी बोलतो, आपल्या वाईफशी बोलतो, आपल्या फ्रेंड्सशी बोलतो, आपण सगळ्यांशी बोलतो. तर खऱ्या अर्थाने सुरुवात तर तिथे होते. तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की मनाने, मनात आपण स्वतःला मनात स्वतःशी बोलतो त्यावेळी सुरुवात होते, आणि मग आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण हळूहळू हळूहळू आजूबाजूच्या लोकांशी बोलायला लागतो. आणि मग त्याच्यात तुमचं ऑफिस असेल, शाळा असेल, तुमचं कामाचं ठिकाण असेल, तुम्ही कुठेही प्रवास करत असाल, तुम्ही बोलणारच आहात. पण हे बोलणं का गरजेचं आहे किंवा आपण ही बोलण्याची प्रक्रिया का करतो? कारण की आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे की माणूस हा सामाजिक प्राणी. तर सामाजिक प्राणी म्हणून तुम्ही काय समजता हे मला जाणून घ्यायचं आहे.
0: तुम्ही जसं म्हटलं की मनुष्य हा सामाजिक प्राणीच आहे आणि एकटं कोणच राहू शकत नाही. एकांतात राहणं फार अवघड आहे गोष्ट. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या माणसांशी बोलावं लागतं, संवाद साधावा लागतो, तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने साधत असतो.
1: सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होतो की एकतर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं, विचार व्यक्त करायचं. दुसरा भाग, बऱ्याच वेळा आपल्या जीवनात असे काही प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात जिथे आपल्याला बोलावंच लागतं, ज्याच्यात सगळ्यात पहिले आपल्या अधिकारांसाठी असेल, आपल्या गरजांसाठी असेल, आपल्या मागण्यांसाठी असेल, किंवा आपल्यातलं सगळ्यात परमोच्च असं काही गुण आहे जे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचंय, ते करण्यासाठी तुम्हाला बोलावं लागणार आहे, तुम्हाला लोकांशी संवाद साधावा लागणार आहे, तरच लोक तुमच्याशी कनेक्ट होणार आहे. आणि म्हणून ह्याची सुरुवात तुमच्या लहानपणाच्या जीवनापासून, अगदी शाळेत परफॉर्म करण्यापासून तर व्यावसायिक जीवनापर्यंत ह्याचं खूप महत्व आहे. कारण की ह्या जगामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की उत्क्रांतीचा सिद्धांत हाच म्हणतो की जो व्यक्ती सातत्याने परफॉर्म करत राहील, स्वतःत बदल करत राहील, स्वतः एक्सप्लोर करत राहील, तोच व्यक्ती पुढे जाणार आहे. आणि ह्या पुढे जाण्यासाठी सगळ्यात मोठी विधी संवाद आहे. अगदी सोपंच म्हणल्यावर काय, तर तुम्ही दोघांनी तुमच्या कॉलेज जीवनात ज्या ज्यावेळी तुम्ही शिकलात, तुम्ही कधीतरी प्रेझेंटेशन दिलं असेल, कधीतरी वर्गासमोर बोलला असाल, त्यावेळी तुम्हाला काय अनुभव आला हे मला तुम्ही सांगा, मग मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की ही कशी गमतीशीर प्रक्रिया आहे.
0: मी माझा अनुभव इथं मुद्दाम सांगेल, कदाचित आपल्या बऱ्याचशा मित्रांना तो आवडेल देखील. मी ऍव्हरेज स्टुडंट होतो आणि मी असं कधीच समोर जाऊन बोलत नव्हतो. शिक्षकांनी प्रश्न विचारले तरी मला बोलताना उभा राहायचं का नाही हा प्रश्न, म्हणजे हात वर करायचा का नाही हा प्रश्न असायचा. आणि समोर विद्यार्थ्यांसमोर जाऊन बोलणं हे माझ्यासाठी फार मोठं आव्हान होतं. पण एक वेळ मी ट्रीपला गेलो होतो आणि मी पहिल्यांदा लांब एका ठिकाणी ट्रीपला गेलो होतो आयुष्यात, आणि त्यावेळेस माझं मन इतकं भरून आलं की मला तिथं असं जाऊन वाटावंच लागले, अरे किती छान किती छान. आणि ज्या सरांनी ते ऑर्गनाईज केली ती ट्रीप त्यांच्याविषयी मी पुढे जाऊन बोललो पहिल्यांदी, आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना. आणि तेव्हा मला जाणवलं की माझी भीती मेली, म्हणजे तेव्हा म्हणजे मला आतमध्ये जी भीती होती ती माझीच होती भीती. आणि मी जेव्हा ती तोडली, ती काहीतरी प्रसंगामुळे तोडली गेली, पण त्यावेळेस जेव्हा तोडली गेली तेव्हा मला लक्षात आलं की संवाद साधणं किती गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्या बोलण्यामुळे मला 5 मार्क जास्त भेटले त्या सरांकडून. आणि हा फार मोठा फायदा मला त्यावेळेस जाणवला, म्हणजे तो जरी मार्गाच्या स्वरूपात असला तरी, पण ते शिक्षक मला कधीही विसरले नाहीत. अजून मी अजून जरी त्यांना भेटायला गेलो तर ते मला नावानिशी ओळखतात. मला वाटतं की हा माझ्या कॉलेज लाईफचा फार मोठा अनुभव होता ज्यामुळे मी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेऊ लागलो.
1: येस. आणि मी जे पहिल्यांदा जे बोललो की त्या माणसाला स्वतःलाच पाऊल उचलावं लागतं संवादासाठी, तर तुम्ही तो पाऊल उचलला आणि निसर्गाने तुम्हाला लगेच त्याचं बक्षीस दिलं की तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. माधुरी, तुझ्याकडून मला ऐकायला आवडेल.
2: माझं बॅकग्राऊंड पूर्ण वुमेन्स मधून आहे. वुमेन्स शाळा होती, वुमेन्स पॉलिटेक्निक असं होतं. जेव्हा मी कन्या प्रशालेत होते तेव्हा माझं फार म्हणजे फार मी एकटी राहायची, पण होते माझ्या मैत्रिणी. पण त्यानंतर माझं डिप्लोमा मध्ये एंट्री झाली माझी आणि त्यानंतर सगळं पूर्ण मुलींचंच राज्य. अरे यार आपण इथं काहीही करू शकतो, आपलंच राज्य आहे. पण एका पॉइंटला तिथं असं झालं की एक इव्हेंट झाला आणि इव्हेंट नंतर काय झालं की सगळे पार्टिसिपेट करत होते पोस्टर प्रेझेंटेशन आणि मीच नाही केलं आणि सगळे मला म्हणत होते की तू एवढी टॉकेटिव्ह आणि का नाही आली ग. म्हणलं मला नाही बाबा, मला भीती वाटते. मग सगळे म्हणले की असं नको करायला तू, ठीक आहे. मग मला सरांनी म्हणलं की तू कुठेतरी लॅग होतीयस बघ. म्हणलं ठीक आहे, मी काय तेवढा विचार केला नाही. पण माझं स्पोर्ट्स वगैरे चांगलं होतं, सो त्यामुळे मला थोडे तरी ओळखायचे. इव्हन मी अजून जरी गेले कॉलेजमध्ये तरी नावानिशी ओळखतात की बाबा हा ही माधुरी पवार आहे, ही आली होती. पण त्याचा जो इफेक्ट आहे पूर्ण, तो मला पूर्ण ग्रॅज्युएशन लाईफला झाला. कधी जेव्हा मी प्रेझेंटेशन द्यायला उभारले, बाकीच्यांचं मम व्हायचं, मला कळायचंच नाही की हे एवढे घाबरतात कशाला. आपला पॉइंटच आहे ना, आपलंच आहे ना, आपण का नाही सांगू शकत त्यांना. आपल्या भाषेत सांगा बरं, चला इंग्लिश येत नाही, मराठी येतं ना, म्हणजे त्या भाषेत सांगा तुम्ही.
1: येस येस,
2: म्हणजे कॉन्फिडन्स असायला पाहिजे प्रत्येक बाबतीत.
1: एक्झॅक्टली,
0: मला वाटतं दोन वेगळी उदाहरणं आता आपल्याला ऐकायला मिळाली. एक कॉन्फिडंट होता आधीच आणि एकला कॉन्फिडंट गवसला.
1: श्रोते हो, तुम्हाला तर आत्ता या दोन्ही उदाहरणात एक गोष्ट कळाली असेल की जी दोन लोक त्यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या वेळांमध्ये कधीतरी घाबरली होती, कधीतरी त्यांना बोलण्यासाठी संधी शोधत होते किंवा संधी मिळाली सुद्धा, पण त्यांनी त्या संधीचा उपयोग करून आज आपल्यासोबत रेडिओवर ते आहेत आणि रेडिओवर छान काम करतायत. म्हणजेच काय की जर आपण बॅकवर्ड हिस्टरी स्टोरी बघितली तर पहिलं पाऊल जो माणूस टाकणार आहे तो या दिशेला जाणार आहे. आणि संवादाच्या बाबतीत हीच मोठी गंमत आहे. तुम्ही बॉलिवूड हॉलिवूड कुठलेही चित्रपट बघा, तुम्हाला एक लक्षात येईल, एस्पेशली जे इन्स्पिरेशनल कॅटेगरीतले पिक्चर असतात जसं भाग मिल्खा भाग आहे किंवा अगदी म्हणजे चक दे इंडिया सारखे चित्रपट आहेत, त्याच्या प्रत्येकामध्ये असं कुठे ना कुठेतरी दाखवलं असतं की व्यक्त व्हा, तुमच्या कर्तव्यांनी व्यक्त व्हा, तुमच्या कृतीतून व्यक्त व्हा किंवा तुमच्या संवादातून व्यक्त व्हा. आणि या मालिकेमध्ये आपल्याला हे सुद्धा लक्षात येणार आहे की संवाद हा फक्त शब्दांपुरताच मर्यादित न राहता, हा देहबोलीतून होतो, आपल्या कृतीतून होतो. बऱ्याच वेळा कृतज्ञता, देशप्रेम हे आपण देशासाठी ज्यावेळी मेडल आणू त्यावेळी जास्त ते प्रभावीपणे संवाद होणारच आहे, पण ते कृतीतून होणार आहे. पण जर जीवनात पुढे जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात सोपा जो मार्ग आहे, शब्दांचा वापर, वाक्याचा वापर, भाषेचा वापर आणि स्वतःचं मत व्यक्त करणं, ही पहिली पायरी तर आपल्याला गाठावीच लागणार आहे. आणि म्हणून या प्रवासामध्ये मला असं नेहमी वाटतं की तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये ज्यावेळी तुम्ही उत्कृष्ट काहीतरी करू शकता आणि तुम्ही व्यक्त जर नाही झाले तर तुम्हाला आयुष्यभर ती खंत राहणार आहे. कारण की निसर्ग आपल्याला दरवेळी एक संधी देत असतो, एक सुवर्ण क्षण देत असतो, ज्यावेळी वी हॅव टू परफॉर्म अँड गो अहेड. आणि त्यावेळी आपल्या समोर असलेली संधी आपल्याला ग्रॅप करण्यासाठी आपल्यातला न्यूनगंड बाजूला ठेवून संवादाची खूप मोठी शिडी आपल्याला घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे.

रामकृष्ण हरी, चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग नक्कीच सापडतो. खरं सांगायचं झालं तर मुळात शाश्वत असं काहीच नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. आयुष्यात बदल हा गरजेचाच. फक्त त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं, नाही का? अनुभवापेक्षा उत्तम कोणताच शिक्षक नाही, शिक्षण नाही, विद्यापीठ नाही. रामकृष्ण हरी.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. उत्साहाची नवी किरण आणि कर्माची नवी ऊर्जा घेऊन आलेला आजचा हा दिवस. आज दिनांक 9 जून. 9 जून हा दिवस भारतीय इतिहासात जल जंगल जमीन या निसर्ग संपदेच्या रक्षणासाठी आणि आदिवासी अस्मितेसाठी झालेल्या क्रांतीची आठवण करून देतो. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्मृती दिन. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि जल जंगल जमिनीच्या हक्कांसाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारणारे महान आदिवासी जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा आज स्मृती दिन. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी 9 जून 1900 रोजी तुरुंगात त्यांचा गूढ मृत्यू झाला. त्यांचा संघर्ष आजही संपूर्ण देशाला प्रेरणा देतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध क्रांतिकारक ज्यांनी रायटर्स बिल्डिंग वर धाडसी हल्ला केला होता त्यांना 9 जून 1931 रोजी फाशी देण्यात आली. आज त्यांच्या हौतात्म्याला वंदन करण्याचा दिवस आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर यांचा सुद्धा आज वाढदिवस. तसंच कहो ना प्यार है आणि गदर फेम प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल यांचा सुद्धा आज जन्मदिवस. आणि आजची बोधकथा. जेव्हा इंग्रज सरकारने आदिवासींच्या जमिनी बळकवायला सुरुवात केली तेव्हा बिरसा मुंडा यांनी आपल्या लोकांना एकत्र केलं. इंग्रजांकडे आधुनिक बंदुका होत्या आणि आदिवासींकडे फक्त तीर कमठा म्हणजेच धनुष्यबाण होतं. एका सहकाऱ्याने विचारलं, बिरसा आपण त्यांच्या मोठ्या सैन्याशी कसं लढणार? बिरसा मुंडा आत्मविश्वासाने म्हणाले, इंग्रज पैशासाठी आणि अधिकारासाठी लढतायत, पण आपण आपल्या मातृभूमीसाठी आणि अस्तित्वासाठी लढत आहोत. जेव्हा लढाई मातीची आणि हक्काची असते तेव्हा शस्त्रांपेक्षा माणसाची जिद्द मोठी ठरते. तात्पर्य हेच, स्वतःच्या हक्कांसाठी आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी एकजूट होऊन लढण्याची जिद्द असेल तर बलाढ्य शत्रूसुद्धा नतमस्तक होतो. तर श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या संस्कृतीचा अभिमान बाळगता आणि निसर्गाचं रक्षण करण्याचा संकल्प करता. तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने शुभ दिवस असतो. पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रीराम समर्थ 10 जून आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो. असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे. जे होणे योग्य ते घडेल व ते राम इच्छेने घडले. परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेवीचा विश्वास मनाला धीर वाटेल खास. माझे सर्व कर्माचा गुरुसूत्रधार सर्वसत्ता गुरुजे हाती तेथे न चाले कोणाची गती. आपले जगणे ते जसे भगवंताच्या हाती तसे बाकीच्या गोष्टींची कायम इथे. परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याच्याच हाती त्याचे जोडी. न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी. हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात. आपला व्यवहार परमार्थ घडतो तर सर्व त्याचे इच्छेने चालतो. म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती. चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी. माझे हीच रामाचे हाती हा झालीचा विश्वास समाधान मिळत असे जीवास. आपण होऊन रामाचे जाणं सदा राखावे समाधान. मी माझे करावे रामार्पण त्याचे समाधानाला अनुभव पूर्ण. आस ठेवावी रामापायी आनंदी समाधानी राही. अंतरी समाधान हेच आपले साधन जाण. संसारात न पाहावे उणेपुरे ठेवावे त्यात समाधान खरे. जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती. ज्या स्थितीत ठेवील राम त्याच राखावे समाधान. चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्दबाण त्याच राखावे समाधान. समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेने त्याची प्राप्ती. जोवर संशयी झाले मन तोवर न होईल समाधान. विषयास घातले खत जाणं तरी कसे पावावे समाधान. जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहावे समाधान. समाधानाची स्थिती उपाधी रहित असावी वृत्ती. कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान. समाधान नव्हे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण. पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी. पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले. त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान. आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावा साचा. ऐसे होऊन राही समाधान तेथेच राही. सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्यापुरते.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आंब्यासाठी कलम करण्याची पद्धत या संदर्भामध्ये थोडीशी आपण माहिती घेऊया. आंब्यामध्ये कलमीकरणासाठी कोय कलम ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. या कलमीकरणासाठी मे ते जुलै हा सगळ्यात चांगला योग्य हंगाम असतो. यासाठी गादी वाफ्यावर कोई रुजवून 12 ते 20 दिवसाचं रोपटं मुळासकट कोईचं काढून घ्यायचं. रोपाची पानं जी आहेत ती पूर्णपणे उघडलेली नसली पाहिजे. पाने व देठाचा रंग तांबडा असला पाहिजे. रोपाचा खालचा 7 ते 9 सेंटीमीटरचा जो भाग आहे तो ठेवून शेंडा कापून टाकायचा, आणि कापलेल्या टोकापासून 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचा बरोबर मध्यभागी काप द्यायचा. ज्या जातीची कलमे करायची असतील तिची 3 ते 4 महिने वयाची निरोगी आणि फुगीर डोळे असणारी जी न फुटलेली 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची काडी आहे ती कापून आणायची, आणि त्या काडीवरील सर्व पानं काढून टाकायची. आणि काडीच्या खालच्या बाजूस जे आहे 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचे 2 तिरकस काप देऊन पाचरीसारखा आकार द्यायचा. त्यानंतर ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवायची. काडीची जाडी जास्त असल्यास काडीची एक बाजू रोपाच्या सालात जुळून घ्यायची, आणि कलमाच्या 2 जे जोड आहेत ते 2 सेंटीमीटर रुंद व 20 सेंटीमीटर लांबीचे द्यायचे. पॉलिथिन पट्टीनं घट्ट बांधून घ्यायचं, आणि नंतर हे जे कलम आहे 14 बाय 20 सेंटीमीटरच्या आकारात पॉलिथिन पिशवीत लावायचं. लावताना कलमाचा जोड मातीच्या वर राहील याची काळजी घ्यायची. ही कलमं ऊन पावसापासून दूर ठेवायची, म्हणजे त्याच्यापासून त्याला उन्हापासून त्याला तकलीफ व्हायला नको किंवा त्याच्यापासून संरक्षण व्हायला पाहिजे. दर दिवशी कलमांना गरजे इतकं पाणी द्यायचं. कलम बांधल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी काडीला नवीन फुट येईल. या फुटीवरील पानं जी आहेत ती गर्द हिरवी रंग झाल्याच्या नंतर कलमांना हळूहळू मोकळ्या जागी आणायचं. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कलमांना विरळ सावली मिळते. पिशव्या उन्हात तापू नयेत व रोपांना पाणी देणं सोपं व्हावं म्हणून कलमं 10 ते 15 सेंटीमीटर खोलीच्या चरामध्ये 2 रांगांमध्ये ठेवायची. कोय कलमाबरोबर फिनियर कलम पद्धतीनं सुद्धा आंब्याची कलम करता येतात. तर या पद्धतीमध्ये काय असतं की 8 ते 10 महिन्याच्या वयाचं जे रोपाचं खुंट आहे किंवा रोपटं आहे ते खुंट म्हणून वापरतात. या खुंटावर एका बाजूस 15 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटरवर साधारणतः 5 ते 7 सेंटीमीटर लांबीचा तिरकस काप द्यायचा. या कापाची खोली खुंटाच्या जाडीच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी. नंतर या कापाच्या

राम कृष्ण हरी। चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग नक्कीच सापडतो। खरं सांगायचं झालं तर मुळात शाश्वत असं काहीच नसतं। वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं। परिवर्तन हा जगाचा नियम आहे, आयुष्यात बदल हा गरजेचाच। फक्त त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं, नाही का? अनुभवापेक्षा उत्तम कोणताच शिक्षक नाही, शिक्षण नाही, विद्यापीठ नाही। रामकृष्ण हरी।

श्रीराम समर्थ 10 जून आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो. असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे. जे होणे योग्य ते घडेल व ते राम इच्छेने घडले. परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेवीचा विश्वास मनाला धीर वाटेल खास. माझे सर्व कर्माचा गुरुसूत्रधार सर्वसत्ता गुरुजे हाती तेथे न चाले कोणाची गती. आपले जगणे ते जसे भगवंताच्या हाती तसे बाकीच्या गोष्टींची काय मिती. परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याच्याच हाती त्याचे दोरी. न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी. हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात. आपला व्यवहार परमार्थ घडतो तर सर्व त्याचे इच्छेने चालतो. म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती. चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी. माझे हीच रामाच्या हाती हा झालीचा विश्वास समाधान मिळत असे जीवास. आपण होऊन रामाचे जाणं सदा राखावे समाधान. मी माझे करावे रामार्पण तसे समाधानाला अनुभव पूर्ण. आस ठेवावी रामाबाई आनंदी समाधानी राही. अंतरी समाधान हेच आपले साधन जाण. संसारात न पाहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे. जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती. ज्या स्थितीत ठेवील राम त्याच राखावे समाधान. चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्द बाण त्याच राखावे समाधान. समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेने त्याची प्राप्ती. जोवर संशयी झाले मन तोवर न होईल समाधान. विषयास घातले खत जाणं तरी कसे पावावे समाधान. जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहावे समाधान. समाधानाची स्थिती उपाधी रहित असावी वृत्ती. कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान. समाधान नव्हे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण. पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी. पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले. त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान. आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावा साचा. ऐसे होऊन राही समाधान तेथेच राही. सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्यापुरती.

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आंब्यासाठी कलम करण्याची पद्धत या संदर्भात थोडीशी आपण माहिती घेऊया. आंब्यामध्ये कलमीकरणासाठी कोय कलम ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. या कलमीकरणासाठी मे ते जुलै हा सगळ्यात चांगला योग्य हंगाम असतो. यासाठी गादी वाफ्यावर कोई रुजवून 12 ते 20 दिवसाचं रोपटं मुळासकट कोईचं काढून घ्यायचं. रोपाची पानं जी आहेत ती पूर्णपणे उघडलेली नसली पाहिजे. पाने व देठाचा रंग तांबडा असला पाहिजे. रोपाचा खालचा 7 ते 9 सेंटीमीटरचा जो भाग आहे तो ठेवून शेंडा कापून टाकायचा आणि कापलेल्या टोकापासून 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचा बरोबर मध्यभागी काप द्यायचा. ज्या जातीची कलमे करायची असतील तिची 3 ते 4 महिने वयाची निरोगी आणि फुगीर डोळे असणारी जी न फुटलेली 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची काडी आहे ती कापून आणायची आणि त्या काडीवरील सर्व पानं काढून टाकायची. आणि काडीच्या खालच्या बाजूस जे आहे 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचे 2 तिरकस काप देऊन पाचरीसारखा आकार द्यायचा. त्यानंतर ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवायची. काडीची जाडी जास्त असल्यास काडीची एक बाजू रोपाच्या सालात जुळून घ्यायची आणि कलमाच्या 2 जे जोड आहेत ते 2 सेंटीमीटर रुंद व 20 सेंटीमीटर लांबीचे द्यायचे. पॉलिथिन पट्टीनं घट्ट बांधून घ्यायचं आणि नंतर हे जे कलम आहे 14 बाय 20 सेंटीमीटरच्या आकारात पॉलिथिन पिशवीत लावायचं. लावताना कलमाचा जोड मातीच्या वर राहील याची काळजी घ्यायची. ही कलम ऊन पावसापासून दूर ठेवायची, म्हणजे त्याच्यापासून त्याला उन्हापासून त्याला तकलीफ व्हायला नको किंवा त्याच्यापासून संरक्षण व्हायला पाहिजे. दर दिवशी कलमांना गरजे इतकं पाणी द्यायचं. कलम बांधल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी काळीला नवीन फुट येईल. या फुटीवरील पानं जी आहेत ती गर्द हिरवी रंग झाल्याच्या नंतर कलमांना हळूहळू मोकळ्या जागी आणायचं. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कलमांना विरळ सावली मिळते. पिशव्या उन्हात तापू नयेत व रोपांना पाणी देणं सोपं व्हावं म्हणून कलम 10 ते 15 सेंटीमीटर खोलीच्या चरामध्ये 2 रांगांमध्ये ठेवायची. कोय कलमाबरोबर फिनियर कलम पद्धतीनं सुद्धा आंब्याची कलम करता येतात. तर या पद्धतीमध्ये काय असतं की 8 ते 10 महिन्याच्या वयाचं जे रोपाचं खुंट आहे किंवा रोपटं आहे ते खुंट म्हणून वापरतात. या खुंटावर एका बाजूस 15 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटरवर साधारणतः 5 ते 7 सेंटीमीटर लांबीचा तिरकस काप द्यायचा. या कापाची खोली खुंटाच्या जाडीच्या 1/3 जास्त नसावी. नंतर या कापाच्या खालच्या बाजूस किंवा खालच्या टोकास थोडासा आडवा किंवा तिरकस काप देऊन साल व आतील भाग काढून टाकायचा. त्यानंतर मातृवृक्षाच्या काडीवर तिरकस काप घ्यायचा आणि ही फांदी खुंटावर दिलेल्या कापावर व्यवस्थित बसवून घ्यायची. हा जोड पॉलिथिन पट्टीने घट्ट बांधून घ्यायचा. 20 ते 30 दिवसात काडीला नवीन फूट येईल. ही फूट येताच 5 ते 7 सेंटीमीटर वाढल्यानंतर जोडावर असलेल्या खुंटाचा शेंडा कापून टाकायचा. या पद्धतीने कलम करण्याची योग्य वेळ फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात असते. या पद्धतीत सुमारे 60% यश मिळतं. या संदर्भामध्ये आणि याशिवाय आणखी काही कलमी करण्याच्या पद्धतीच्या विषयी माहिती पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर संपर्क केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकते. कृषी विज्ञान केंद्र करडा येथे केशर या आंब्याची कलमासुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर या संदर्भामध्ये या वनाचे वैशिष्ट्य, या कलमाविषयीची विस्तृत माहिती, त्याचे दर येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी आवश्यकतेनुसार आपण संपर्क साधू शकता. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अमरत्व
1: कार्य म्हणजेच कारणाचं व्यक्त रूप. कार्य आणि कारण यांच्यात स्वरूपत काहीच भेद नाही. उदाहरणार्थ हा काचेचा प्यालाच घ्या. ज्या उपादानाचा किंवा कच्च्या मालाचा तो बनला आहे ते उपादान आणि ज्याने तो बनवला त्याची इच्छाशक्ती या दोहोंच्या संयोगाने तो तयार झाला आहे ही त्याची दोन कारणं आहेत आणि ती दोन्ही त्यात विद्यमान आहेत. निर्मात्याची इच्छाशक्ती त्यात आता कोणत्या रूपानं विद्यमान आहे? त्यातल्या काचेचे कण एकत्र चिकटवून ठेवण्याच्या शक्तीच्या रूपानं, समुच्चय शक्तीच्या किंवा सहती शक्तीच्या रूपानं. ती शक्ती जर यात नसती तर त्याचा प्रत्येक कण विलग होऊन गेला असता. असो, तर मग कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजेच कारण, फक्त निराळ्या स्वरूपात इतकंच. कारणाची निराळ्या तऱ्हेनी घडण होऊन ते कार्य बनत असतं. कारण ज्यावेळी बदलून काही विशिष्ट कालासाठी समर्याद होऊन साकारतं त्यावेळी त्यालाच कार्य म्हणतात, हे आपण लक्षात ठेवायला हवं. जीवनासंबंधीच्या आपल्या कल्पनेस हे तत्व लागू केल्यास दिसून येतं की जीवाणूपासून तो संपूर्ण सिद्ध मनुष्याच्या नानाविध रूपांनी अभिव्यक्त झालेली ही अवघीच्या अवघी माला त्या विश्वव्यापी प्राणशक्तीशी, त्या चितकळेशी अभिन्न असली पाहिजे. प्रथम त्या चितकळेनं क्रमसंकुचित होऊन सूक्ष्म रूप धारण केलं आणि मग त्या कारणभूत अनिर्वाच्य सूक्ष्म अवस्थेतून ती क्रमविकसित होत गेली, स्वतःला अभिव्यक्त करत गेली, अधिकाधिक स्थूल होत गेली. पण अमरत्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आपल्याला आत्तापर्यंत काय आढळून आलं? आत्तापर्यंतच्या चर्चेमधून एवढंच निष्पन्न झालं की ह्या जगात कशाचाही ध्वंस होत नसतो. या जगात नवीन असं काहीही नाही, काही व्हायचंही नाही. एका प्रकारच्या वस्तूंचे समुच्चय एखाद्या चाकाप्रमाणे फिरून एकामागून एक पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत. या जगातील प्रत्येक गती लाटेच्या स्वरूपात असते. एकदा वर उसळते आणि एकदा खाली कोसळते. अनंत कोटी ब्रह्मांड सूक्ष्म रूपातून बाहेर पडतात, क्रमविकसित होत जाऊन अधिकाधिक स्थूल आकार धारण करतात, फिरून जणू काही विरून त्या सूक्ष्म रूपास परत जातात, फिरून त्या सूक्ष्म अवस्थेमधून स्थूल अवस्थेत येतात, काही काळ क्रमविकसित होत जातात आणि फिरून हळूहळू आपल्या त्या कारणावस्थेत लीन होतात. प्रत्येक जीवाचं हे असं चाललं आहे. जीवनाचा प्रत्येक आविष्कार, प्रत्येक जीव अशा तऱ्हेनं सूक्ष्म स्थूल अवस्थांमध्ये गमनागमन करत आहे, बाहेर येत आहे आणि परत जात आहे. या सगळ्या प्रकारात नाहीसं काय होत असतं? रूप किंवा आकार. रूप किंवा आकार नष्ट होत असतो पण तो पुन्हा उत्पन्न होत असतो. असं म्हणता येईल की एका अर्थानं ही शरीर किंवा हे आकार सुद्धा अविनाशी आहेत, शाश्वत आहेत. एका अर्थानं हे सगळे देह आणि ही सगळी रूपही नित्य आहेत. कशी? कल्पना करा की आपण फासे खेळत आहोत. समजा की 6-3-9 असं दान पडलं आहे. आपण पुढे खेळू लागतो, पुन्हा पुन्हा ते फासे फेकले जातात, दर खेपेस निरनिराळं दान पडत जातं. पण याप्रमाणे खेळता खेळता असा एक डाव फिरून येईल की त्यावेळी पुन्हा तोच जोड आणि तेच दान येईल. फिरून बऱ्याच वेळांनी का होईना, पण तेच दान पडेल. याचप्रमाणे चालू राहील. आता या विश्वात असलेल्या प्रत्येक कणाला, प्रत्येक अणूला आपण एक एक फासा समजूया. हे सगळे फासे पुन्हा पुन्हा फेकले जात आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचा एकेका प्रकारे संयोग होतो आहे. सध्या आपण आपल्या सभोवताली पाहत असलेले समस्त पदार्थ म्हणजे त्या अणूंचा एक विशिष्ट संयोग होय. इथे हा ग्लास, हे टेबल, हा पाण्याचा चंबू, या सगळ्या जिन्सा आहेत. अणुपरमाणूंचा हा एक प्रकारचा संयोग आहे. कालांतरानं हा संयोग नष्ट होऊन जाईल, पण अशी एक वेळ खचितच येईल की जेव्हा अगदी हाच संयोग फिरून घडून येईल. त्यावेळी तुम्ही असेच इथे उपस्थित असाल. हे टेबल वगैरे सगळं सध्या आहे तसंच त्याच ठिकाणी ठेवलेलं असेल आणि आत्ता चालू असलेल्या विषयावरच व्याख्यान चाललेलं असेल. असंख्य वेळा हे असंच घडलेलं आहे आणि आणखीही असंख्य वेळा त्याची पुनरावृत्ती होईल. हे झालं बाह्य स्थूल भौतिक रूपांविषयी. यासंबंधी या सगळ्यावरून काय सिद्ध झालं? हेच की अणुपरमाणूंच्या संयोगाने निर्माण झालेली ही भौतिक रूपंसुद्धा अनादि अनंतपणे पुनरावृत्त होत असतात.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: आपण ट्यून केले आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: ग्रामगीता चिंतनाच्या 10व्या भागाला भागाच्या सुरुवातीला आपण या पूर्वीच्या भागाचं महत्त्वाचं चिंतन या ठिकाणी करणार आहोत. कृष्ण आणि श्रीदामा यांच्या संबंधाचा तो प्रसंग आहे. सर्वांच्या घरची परिस्थिती परस्परांना कळावी, सुखदुःखामध्ये सामील होतावे यासाठी सहभोगाच्या निमित्ताने भगवान कृष्णाने सर्वांना एकत्रित सर्व मिळून जेवण्याची योजना दिली. सर्व जेवायला बसले. भगवान कृष्णाने पाहिलं भोवताल, परंतु त्यापैकी एक नव्हता. भगवान कृष्णाचे जे सवंगडी होते, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदामा, महनमंगल, त्यापैकी श्रीदामा हा अत्यंत गरीब परिस्थितीतला होता. तोच त्या जेवणाच्या पंक्तीमध्ये नाही आहे. भगवान कृष्णाने विचारलं, सगळे आहेत का रे? तेव्हा एक जण म्हणाला की श्रीदामा नाही आहे. कृष्णा, श्रीदामा दिसत नाही. का रे, हा कुठं गेला? तेव्हा पेंद्याने सांगितलं की कृष्णा हा श्रीदामा अत्यंत गरीब असल्यामुळे हा असाच करतो. रोजच आपली एकट्याची चटणी भाकरी काय शिदुरी असेल तो वेगळा जाऊन जेवतो. आम्ही जाऊ त्याला शोधायला आणायला? तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात, नाही, मी स्वतः जाईल. भगवान गोपाल कृष्ण जेव्हा शोधायला गेले तेव्हा एका झोडपाच्या आड त्याच्या डोळ्यातून श्रीदामाच्या अश्रू वाहून राहिले आहेत. आणि आपल्या मनाशी तो बोलतो आहे की श्रीदामा केवढा दरिद्री आहेस रे तू, केवढा आभारी आहेस की भगवान गोपाल कृष्णासारखा एवढा मोठा मित्र असल्यानंतरही त्याच्याशी तू मिळू शकत नाही, कारण तुझी गरिबी त्याच्या आड येते आहे. अभागी आहेस तू, दुःखी आहेस तू. तेवढ्यात भगवान कृष्ण आले आणि श्रीदामाच्या हातचा भाजी भाकरीचा तो घास आपल्या स्वतःच्या मुखामध्ये त्यांनी घातला आणि त्याला उभं केलं, छातीशी कवटाळलं आणि बोलले की श्रीदामा, अरे तुला गरिबीचं दुःख त्रास देते आहे बाबा? नाही, अरे विसरून जा हे सगळं. कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. अरे देवाच्या दरबारात सगळे सारखे असतात रे. हा सगळा आपल्याच प्रयत्नाच्या कर्माचा भाग असतो आणि तो हसून सहन करायचा असतो. सुबह त्या श्रीदामाला घेऊन गेले आणि आपल्या स्वतःच्या जवळ बसवलं. आणि म्हणून वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, कृष्ण गोड्यात नांदला, स्त्री क्षुरांचा कैवारी झाला, जांबुवंतीशी विवाह केला आदिवासी जमातीचा. असा देवाचा इतिहास, देवाच्या इतिहासाचा आधार वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात देतात. यावरून भगवान गोपाल कृष्णांनी दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत, 16108 बायका आणि चोया. 16100 इतिहास आहे त्या काळातला आणि बहुपत्न्यांचा अधिकार त्या काळामध्ये होता, म्हणून भगवान कृष्णाच्या 8 पट्टऱ्याने आहेत. शिवाय चोऱ्या त्यांनी कधी केल्याच नाही. त्यावेळची संपत्ती दह्या दुधाच्याच रूपाने होती. ज्यांच्याकडे जेवढ्या गायी असतील तेवढं दही दूध आणि तेवढा तो श्रीमंत. परंतु

दही दूध वगैरे भगवान कृष्ण आपल्या सवंगड्यांना आणि ते देत होते। म्हणून या अर्थाने गोकुळातले दया दुधाची संपत्ती भगवंतांनी थांबवली, चोऱ्या कधीही केलेल्या नाहीत। आणि म्हणून संत एकनाथ महाराज वर्णन करतात, दुष म्हणती कृष्ण व्यभिचारीला। भगवान कृष्ण हा द्वापार युगातील आदर्श नेता होता, आदर्श राजा होता आणि देवही होता। ह्या सगळ्या भूमिका भगवान गोपाल कृष्णांनी इतिहासाला आवश्यक त्या पद्धतीने निभवल्या आहेत। तेव्हा ग्रामगीतेच्या सद्धर्म मंथन पंचकातील वर्णव्यवस्थेच्या या भागात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, एकेकाळी जाती नव्हत्या वर्ण होत। विस्ताराने चिंतन करताना ते लिहितात, लोक शिक्षण न्याय रक्षण जनांचे पोषण आणि श्रमदान यासाठी जे जे करीती प्रयत्न त्यांना साधे वर्णाश्रम। त्यांनी स्वामी रामतीर्थाचा आदर्श समोर ठेवला आहे। पंजाबमध्ये प्रोफेसर होऊन आदर्श गृहस्थाश्रमानंतर विद्वत संन्यास घेऊन जापान आदी देशांना प्रभावी उपदेश दिला। आधुनिक संत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चारही वर्णाच्या तात्विकतेला महत्व देऊन सर्वांना ग्राम सेवेस प्रवृत्त करण्याचे महत् कार्यही स्वामी रामतीर्थ यांनी केले। त्यांनी नव्या दृष्टीने आपल्या वाङ्मयाद्वारे ते वाढवले। ते स्वतःचे देहासंबंधी अगदी अनासक्त होते। दिवाळीचा दिवस आहे आणि त्यांचे नारायणस्वामी नावाचे शिष्य होते। नारायणस्वामी विचारतात, स्वामीजी आज दिवाळीचा दिवस आहे, तुम्ही घरी मंगल स्नान करणार की रोजच्या नियमाप्रमाणे गंगेचं स्नान करणार? रामतीर्थ म्हणतात, आम्ही गंगेचं स्नान करू आजही। तेव्हा ते गंगेवर स्नानाला गेले। गंगेवर स्नानाला गेले, 3 दिवस झाले तरीही ते परत आलेले नाहीत। नारायणस्वामी आणि त्यांच्या सगळ्या शिष्य मंडळींना चिंता पडली, सगळे पाहायला लागले। तेव्हा 3rd दिवशी त्यांचा पद्मासन घातलेला मृतदेह आश्रमापासून गंगा किनारी कितीतरी अंतरावर सापडला। स्वतःला या देशाचा राम म्हणणारे एवढे अधिकारी हे सत्पुरुष यांना अशा पद्धतीने मृत्यू का यावा? असं जेव्हा त्यांची शिष्यमंडळी विचार करतात तेव्हा त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये आणि लिहिलेलं त्यांना एक दिवस दिसलं। त्यांनी लिहिले होते की हे मेरे अंतिम जीवन साथी प्रिय मरण, तेरे स्वागत के लिए मैं तयार, तुझे या आने की तकलीफ उठाने की आवश्यकता नहीं है, मैं खुद ही चलकर तेरे पास में आ रहा हूँ, आज मैं तुझे आलिंगन देता हूँ, ए मेरे जीवन साथी आ। यावरून सिद्ध झालं की देहाने ते अतिशय निरासक्त होते आणि त्यांनी स्वतः मृत्यूच्या हवाली आपला देह केला। तेव्हा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, निसर्गावरी केली रचना म्हणोनी म्हणती ईश्वरी योजना, कल्पिले बुद्धी बाहू उदर चरणा समाज पुरुषाच्या, संरक्षण देती ते क्षत्रिय व्यापार करीती ते वैश्य निर्भय, न्याय दर्शन योजना कार्य ब्राह्मण वर्णा नेमिले। त्या काळात जाती नव्हत्या वर्ण होते। त्या वर्णाचं सुंदर या ठिकाणी त्यांनी आणि विवेचन केलेलं आहे। संरक्षण देती ते क्षत्रिय, देशाचं संरक्षण जे करतात ते देशाचे सैनिक हे क्षत्रिय आहेत। त्याच अर्थाने या शरीराचं संरक्षण जे करतात हात, त्यांनाही क्षत्रिय म्हटलेलं आहे। देश चालावा यासाठी जे व्यापारी धनार्जन करतात त्यांना व्यापारी म्हणतात। आणि आध्यात्मिक चिंतनातून तुमचं माझं पोट हे व्यापार करते। खाल्लेलं अन्न जेव्हा पोटात जाते तेव्हा त्याचा रस होतो, रसाचं रक्त तयार होते, नेत मज्जा हाडे त्यातून निर्माण होतात। म्हणून या अर्थाने पोटालाच देखील व्यापारी म्हटलेलं आहे। ब्राह्मण समाजात बुद्धी वाढावी हे ब्राह्मणाचं काम आहे। आणि मग आध्यात्मिक दृष्ट्या बुद्धीला ब्राह्मण म्हटलेलं आहे। न्याय दर्शन योजना कार्य ब्राह्मण वर्णा नेमिले, चूक काय आहे बरोबर काय आहे हे बुद्धी त्याचा निर्णय घेते आणि त्याप्रमाणे कार्य घडत असते। आणि या तिन्ही कामाचा ज्याचा अधिकार नाही त्याला क्षुद्र म्हटलेलं आहे। क्षुद्र ही जात नाही, क्षुद्र ही जात नव्हे। शरीराच्या संबंधाने पाय हे क्षुद्र आहेत, पण क्षुद्राचं कर्म या तिघहीपेक्षा श्रेष्ठ आहे। चांगला मार्ग असो किंवा वाईट, हे पाय घेऊन जातात बुद्धीने निर्णय घेतला त्याप्रमाणे। बुद्धी ही ब्राह्मणाचा प्रांत आहे। चांगला निर्णय बुद्धीत असेल तर पाय मंदिराकडे घेऊन जातात, आणि वाईट निर्णय जर असेल तर तेच पाय दारूच्या गुत्त्याकडेही घेऊन जातात। म्हणून क्षुद्र ही जात नव्हे, या अर्थाने तो वर्ण आहे। पायात काटा रुटला तर डोळ्यात अश्रू येतात, एवढा त्या पायाचा सन्मान शरीर ठेवते आहे। पायात आणि डोळ्यात बरंचसं अंतर आहे, पण पायाला झालेलं दुःख मात्र डोळे सहन नाही करत, कारण सेवा करतात हे पाय। म्हणून क्षुद्र ही जात नव्हे, सेवेचा ज्याचा अधिकार आहे त्याला क्षुद्र म्हटलं।

0: सेवा गुण म्हणजे क्षुद्र, या तिन्ही कामी जो अनधिकारी तया क्षुद्र नाम निर्धारी करी सर्वांची सेवा चाकरी त्याची हेची साध्य मुद्रा। या पद्धतीने सुंदर चिंतन या ठिकाणी त्यांनी
1: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हाय।

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव भूतदया। राम, तू दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यावर उजेड नको, श्याम म्हणाला। आज बाहेर जरा पाऊस पडत होता, गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आतच बसली होती। रोज आकाशाखालीच प्रार्थना आणि हे कथा प्रवचन होई, श्यामला दिव्याचा त्रास होत असे। राम दिवा बाजूला करू लागला, पण तिथं दिवा असला म्हणजे तोंडावरचे हावभाव आम्हाला नाटक अंधारातही करता आला असतं, भिका म्हणाला। मी काही नाटक नाही करत, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला। नाही, आम्ही नाटक नाही म्हणत, पण तुमच्या तोंडाकडेही पाहण्यानं परिणाम होतो। रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, पण लोक व्याख्यान ऐकावयास येत। रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सगळं समजावून देत, नामदेव म्हणाला। बर, दिवा आसू दे, तुम्हा ज्यात आनंद त्यातच मला, असं म्हणून श्यामनं गोष्टी सुरू केली। एक दिवशी लहानपणी आम्ही खेळत होतो, तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहळ्याचं झाड होतं। एकाएकी टप्प असा आवाज झाला, आम्ही सर्वत्र शोधू लागलो। शोधता शोधता झाडावरून पडलेलं एक पाखराचं लहानसं पिल्लू आढळलं। त्याची छाती धडधडत होती, फारच उंचावरून पडलं होतं ते, त्याची फारच दुर्दशा झाली होती। लोहाराचा भाता जसा हलत असतो ना, त्याप्रमाणे त्याचं सारं अंग एकसारखं हलत होतं, खालीवर होत होतं। त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी आणि ची ची असं केविलवानं ओरडे। या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयास ठरवलं। त्याला फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो, मी आणि माझा लहान भाऊ दोघं होतो। मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवलं, आम्हीही लहान होतो, आम्ही तरी काय करणार। बालबुद्धीला जे जे सुचेल ते करू लागलो, त्या पिलाला दाणा पाणी देऊ लागलो, तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो, झारीनं त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो। त्या पिलाला खाता येत होतं की नाही, त्या आमच्या काळजीनेच, आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच तर मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही। या जगात नुसतं प्रेम, केवळ दया असून भागत नाही, जीवन सुंदर आणि यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते। पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती। प्रेम, ज्ञान आणि बळ या तिन्ही गुणांच्या जवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल। प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट। प्रेम ज्ञानहीन शक्ती आणि शक्तीहीन प्रेम तेही व्यर्थ। माझ्या अंगात शक्ती असली पण दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावायचा। माझ्याजवळ ज्ञान आहे पण दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्यास, आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करी, पण त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचं ज्ञान जर आईजवळ नसेल तर त्या आंधळ्या प्रेमानं जे खावयास देऊ तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल। समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, पण ती जर स्वतः अशक्त आणि पंगू असेल तेही तिचे मात ज्ञानाचा फायदा मिळणार नाही। प्रेम, ज्ञान आणि शक्ती याचा विकास जीवनात हवा। प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास। शरीर, मन आणि बुद्धी या तिहींची वाढ जीवनात हवी। आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो पण आम्हाला ज्ञान नव्हते। त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले आणि सारखे पाणी ओतले। गरीब बिचारे, आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते। त्याने शेवटी मान टाकली आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार, तू बरा हो आणि आपल्या आईकडे उडून जा। आम्ही दुष्ट नाही हो, तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू, ती केविलवाणी ओरडत असेल, घिरट्या घालीत असेल। आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते। मी आईला म्हटले, आई हे पिल्लू बघ ग कसं करताय, अगदी मान वर करीत नाही, त्याला काय खावायस देऊ। आई बाहेर आली, तिनं पिलाला प्रेमळपणे हातात घेतलं आणि म्हणाली, श्याम हे जगणार नाही हो, त्याला सुखानं भरू दे, त्याला एकसारखं हात लावू नका, त्याला वेदना होतात, फारच उंचावरून पडलं, गरीब बिचारा। म्हणून आईनं ते पिल्लू खाली कापसावर ठेवलं आणि ती घरात कामकाज करावयास निघून गेली। आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो, शेवटी चोच वासून ते मरून पडलं, गेलं, त्याचे प्राण गेले, त्याचे आईबाप भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते। आम्हाला फार वाईट वाटले, त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरवले। आईला जाऊन विचारले, या पिलाला आम्ही कुठे पुरू, चांगलीशी जागा सांग। आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ नाहीतर त्या मोगऱ्याजवळ पुरा, शेवंतीच्या झाडाला सुंदर फुलं येतील, मोगऱ्याची फुलं अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिलंय, ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही, त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल आणि तुम्हाला गोड वास देईल। मी म्हटलं, त्या सोन साखळीच्या गोष्टीसारखं, होय ना, सोन साखळीला तिच्या आईनं मारून पुरलं, त्यावर डाळिंबाचं झाड लावलं, पण सोन साखळी बापाला भेटावयाला डाळिंबात आली, तसंच हे पिल्लू येईल, मग शेवंतीची फुलं किती छान दिसतील, फारच वास येईल, नाही का ग आई। आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला, मेलेलं फार वेळ ठेवू नये, त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलं फडकं दे ना। मी म्हणतो, आईची एक जुनी फाटकीची चोळी होती, त्या चोळीला एक तुकडा आईला फाडून दिला, त्या पिलाला आम्ही घेतलं, जिथं फुलझाडं होती तिथं गेलो, शेवंती आणि मोगरा त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो, डोळ्यातून पाणी गळत होतं, खळगी खणली, त्या खळगीत त्या फुलांवर त्याचा देह ठेवला। आम्ही घरी आलो, माज घरात बाजूला बसलो आणि रडत होतो। का रे बाजूला बसलास, आईनं विचारलं। आई मी त्या पाखराचं सूतक धरणार आहे का। मी म्हटलं, आई हसली आणि म्हणाली, अरे वेड्या सूतक नको हो धरावयाला। मी म्हटलं,
1: आपल्या घरात कोणी मेलं म्हणजे आपण धरतो ते।
0: आई म्हणाली, माणूस कोण मरो होतो, यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणं बरं, म्हणजे साथीचे रोग असतात, त्याचे जंतू फैलावत नाहीत, म्हणून सूतक पाळत असतात। त्या पाखराला का रोग होता, बिचारे वरून खाली पडले आणि प्राणास मुकले। आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले।
1: आई तुला कोणी हे सांगितले।
0: मी विचारले, मागे एकदा उटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत, मी ऐकले होते आणि ते मला खरे वाटले। जा हातपाय धुवून ये, म्हणजे झाले, वाईट नको वाटून घेऊ, तुम्ही चांगलं केलं, देवही तुमच्यावर प्रेम करील, तुमची आईजवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभं करील, कीड मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल तेच देवबाप्पा आणून देत असतो, पेरलेला एक दाना भरलेलं कणीस घेऊन ये। श्याम तुम्ही एकमेकांवर प्रेम करा, मुंग्यांना साखर घालतात पण माणसांच्या मुंड्या मुरगळतात, मांजरं पोपट यांच्यावर प्रेम करतात पण शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करत नाहीत, ते आपण पाहत नाही का।
2: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच।

0: एखाद्या जनावरांकडून सरासरी दूध उत्पादन किती झालं हेही बघणं महत्वाचं आहे. एखादं जनावर जास्त उत्पादक असतं, एखादं कमी उत्पादक असतं, पण सरासरीनं जर दुधात वाढवत असेल तर आपले प्रयत्न कारणीभूत आहेत म्हणायला काही हरकत नाही. आणि वातावरण जे गोठ्यामधलं आहे त्याच्यामधल्या वातावरणामध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव आहे, कारण एकूणच उत्पादन क्षमता, आरोग्य क्षमता, प्रजनन क्षमता कमी करणार हे गोठ्यातलं वातावरण, त्याला मायक्रोबियल फार्मोटिक सिस्टम किंवा ज्यामध्ये रोगजंतूंचं प्रमाण जास्त आहे का याच्यासाठी तपासणी करणं, अशा प्रकारचं जर ऑडिट आपण राबवलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे रकमेच्या स्वरूपात आपल्याला मिळणाऱ्या फायद्यापेक्षा सुद्धा तांत्रिक स्वरूपामध्ये आपण काय जिंकलं किंवा काय मिळवलं हे महत्वाचं आहे. पडताळा जेव्हा आपण कागदावरती मांडला आणि त्याच्यातून आपल्याला जर एखादं यश दृष्टिकोनात असेल तर हे पशुपालकाच्या दृष्टीनं कदाचित असेल, पशुवैद्यकाच्या दृष्टीनं आहे का नाही याच्यासाठी पशुवैद्यकाकडून तो पडताळून घेणं महत्वाचं. म्हणजे एखादी गोष्ट फायदेशीर दिसून आली पण ती पशुवैद्यकाला दिसून आली का नाही, शास्त्रीय पद्धती दिसून आली का नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला पशुवैद्यकाकडून त्याच्यावरती आपल्याला अभिप्राय पशुवैद्यकाचे घेता येतील. जेव्हा आपण स्पर्धात्मक युगामध्ये राहतो तेव्हा आपल्या बरोबर सरस पद्धतीने जे काम करीत पशुपालक करतात त्यांच्याशी स्पर्धा करून आपल्याला पाहता येत राहील की आपला आढावा आणि त्यांचा तांत्रिक आढावा यातलं साधर्म्य कोणतं आणि अजून आपल्याला बलस्थान कोणते की ज्याच्यामध्ये आपण वाढ करू शकतो. अशा प्रकारचं जर आपण एकूणच लेखा परीक्षण तांत्रिक आर्थिक दृष्टीनं जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला या दूध उत्पादनात यश मिळवता येत राहील.
1: डॉक्टर, अनेक सहकारी संस्था दूध उत्पादनात अग्रेसर आहेत पण अशा प्रकारचं सहकार्य प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी सहकारी संस्था नसल्यानं दूध वाया जात असलेलं आपण बघतो. मग जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपण दूध उत्पादनात सक्षम कसे होणार?
0: दूध उत्पादनात हा पहिला मुद्दा म्हणायला हरकत नाही, कारण यापूर्वी व्यवसाय करणारे अनेक पशुपालक होते आणि सहकारी दूध व्यवसायाची चळवळ जेव्हा त्यांनी कमी झालेली पाहिली तेव्हा दूध व्यवसायाकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे. राम पातळीवर असणाऱ्या ज्या प्राथमिक दूध संस्था आहेत त्या जेव्हा बंद पडल्या आणि त्यामध्ये एकूणच भ्रष्टाचाराचं जे मीठ पडलं त्यातून हा दूध व्यवसाय बऱ्याच प्रमाणात कमी झाला. मात्र जेव्हा आपण जागतिकीकरणाचा विचार करतो तेव्हा जे दूध उत्पादक देश आहेत त्यांच्यामध्ये दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी सक्षम सरकार हीच एक योग्य भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. सरकारांवर परस्परावर विश्वास असतो, परस्परावर प्रेम असतं आणि परस्परांचा व्यवसाय वृद्धीसाठीचे प्रयत्न असतात आणि सहकारी भूमिकेमधूनच हे शक्य होत. म्हणजे कडबा कुट्टी यंत्र जर एक रेट ठरलं तर ते प्रत्येकाने घरी ठेवायची गरज नाही, गावात एक असलं तरी चालत. अशाच प्रकारे दूध दोहनासाठीची यंत्रणा एकच जर बकेट मशीन असेल तर ती गावातल्या सर्वांना वापरता येऊ शकते. अशा प्रकारे पशुपैदास धोरणासाठी सर्वांनी एकत्रित येणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दूध व्यवसायाचा विचार आहे आणि ज्यांना दूध व्यवसायातून पुढे जायचंय, ज्या राज्यांना पुढे जायचंय, ज्या पशुपालकांना पुढे जायचंय, त्यांना सहकाराशिवाय दुसरा मंत्र नाही. खाजगीकरणात असलेला माणूस काही मर्यादेपर्यंत पुढे पोहोचेल पण ज्यांना जागतिक पातळीवरची बाजारपेठ काबू करायची त्यांच्यासाठी मात्र सहकारची यंत्रणा राबवणं गरजेचं आहे. शेतीमालामध्ये जे निर्यात होत आहे

0: प्रवेश केला पाहिजे आणि नवनवीन माहिती मिळवून घेतली पाहिजे. डॉक्टर, सुधारित तंत्रज्ञानातल्या काही संकल्पना आहेत त्याबद्दल मला तुम्हाला थोडस विचारावं वाटतंय. पहिल्यांदा मला सांगा की ग्रीन मिल्क म्हणजे ऑर्गॅनिक दूध म्हणजे काय?
1: शेतीमध्ये जशी सेंद्रिय शेतीची संकल्पना आली आणि त्यातून जे मिळणारा अन्नधान्य मानवी आहाराला पोषक आहे सकस आहे, ही जेव्हा संकल्पना आली तेव्हा अशाच प्रकारचं दूध हे पशुधनाकडून मिळावं ही संकल्पना मानवाच्या मनात येणं अपेक्षित आहे. आणि म्हणून जे ऑर्गॅनिक फार्मिंग अॅनिमल फार्मिंग म्हणजे सेंद्रिय पद्धतीने पशुधनाचा सांभाळ ज्या प्रक्षेत्रावरती केला जातो, ज्या प्रक्षेत्रावर कुठल्याही प्रकारची रासायनिक औषधी वापरली जात नाही अशा प्रकारचं दूध आणि पर्यावरणातून येणाऱ्या रोगजंतूंचा प्रसार ज्या पशुधनाच्या शरीरात होत नाही अशा प्रकारचं निर्जंतुक असलेलं सकस दूध याचा पुरवठा ज्याला म्हणता येईल तर तो पुरवठा म्हणजेच ग्रीन मिल्क. आणि अशा दुधाला एकूणच पशु मानवी आरोग्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती फार मोठी मागणी आहे. आणि ज्या नवीन संकल्पना मानवी आरोग्याच्या बाबतीत येत आहेत त्याच्यामध्ये मानवी आरोग्यामध्ये वाढ होण्यासाठी आणि एकूणच आरोग्य क्षमता वाढवण्यासाठी या दुधाचा चांगला प्रकारे उपयोग होऊ शकेल आणि त्यासाठी ग्रीन मिल्क ही संकल्पना आपल्या समोर आलेली आहे.
0: अच्छा, रोबोटिक मिल्किंग ही सुद्धा एक अशी संकल्पना आहे जी पशुपालकांना जाणून घ्यावीशी वाटते, तर मग पशुपालकांना याबद्दल थोडीशी माहिती द्या.
1: जेव्हा

0: क्षमतेचा हा एक मोठा प्रयोग आहे म्हणायला हरकत नाही. दूध उत्पादन क्षमता जेव्हा जनावरांची वाढेल आणि 30-40 लिटरची जेव्हा जनावर आपल्याकडे उपलब्ध असतील तेव्हा त्यांच्याकडून दोहनासाठी आणि ते सुद्धा निर्दोष दोहनासाठी या रोबोटिक मिल्किंगचा भविष्यात आपल्याला उपयोग होईल आणि तो प्रयोग आपल्यापर्यंत लवकर यावा अशीच अपेक्षा आपल्याला करता येत नाही.
1: एन्व्हायरमेंटल फ्रेंडली कागद, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली रंग असं आम्ही ऐकलेलं आहे, पण हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली काउज म्हणजे काय डॉक्टर?
0: एन्व्हायरमेंटल फ्रेंडली काउज म्हणजे पर्यावरणाशी मैत्री करणारे गाई, की ज्या गाईंमध्ये पर्यावरणाचा असमतोल असमतोल आहे तर तो होणार नाही, किंवा गाईकडून अशा प्रकारचं कुठलंही उत्पादन होणार नाही की ज्याच्याकडून पर्यावरण कमी होत राहील, ऱ्हास होत राहील, तर अशा प्रकारे गाई संपणं म्हणजे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली काउज आपल्याला म्हणता येत राहील. मिथेनची जी समस्या आहे की गाईच्या शेणापासून जे निर्माण होणारा वायू आहे मिथेन, तर तो फार मोठ्या प्रमाणात तयार होतोय. एक लिटर दूध उत्पादनाला भारतामध्ये साधारणपणे 240 ग्राम एवढा वायू निर्माण होत आहे, तर परदेशामध्ये मात्र फक्त 40 ग्राम एवढाच तयार होत राहतो. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित वातावरण करण्यासाठी जनावर कारणीभूत ठरतात असं एक संकल्पना आहे. तर हा मिथेन वायू कमी व्हावा, गोठ्यामधलं वातावरण दुर्गंधीयुक्त नसावं या दृष्टीनं जे केलेले प्रयत्न आणि या दृष्टीनं आहारामध्ये केलेले जे बदल आहेत, तर या बदलामधून ज्या काही संभाळल्या जातील त्यांचं शेण हे पर्यावरणाला उलट पोषक असेल, शेतीला पोषक असेल, अशा प्रकारचं उत्कृष्ट खत निर्मिती ज्याच्यातून होत राहील, तर तशा प्रकारच्या गाई म्हणजे आपल्याला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली गाई म्हणता येत राहील. आणि तशाच गाई सांभाळणं हे अपेक्षित आहे. बऱ्याचदा मुंबईमधून आता आपण जे गोठे होते दूध उत्पादनाचे ते बाहेर काढलेले आणि ते मुंबई बाहेर गेलेले, प्रत्येक शहरामध्ये जर जनावर बाहेर सांभाळायचं म्हटलं तर ते पशुपालकांना त्रासदायक होत राहील, मोठी शेतात न्यावं लागतील, एवढी मोठी शेती उपलब्ध असणं गरजेचं आहे. या दृष्टीनं आत्ताच विचार करायच्या दृष्टीनं पर्यावरणाचा समतोल न ढळ देता दूध उत्पादन ही संकल्पना सुद्धा जागरूक पशुपालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.
1: सुधारित तंत्रज्ञानाच्या संकल्पना त्याबद्दल फार छान माहिती आपण दिली. डॉक्टर, दुग्ध व्यवसायात आपली जी शक्तीपणाला लावायची ती कधी वापरावी आणि सुलभीकरणासाठी एक तंत्र म्हणून आपण काय मार्गदर्शन कराल याबद्दल थोडक्यात?
0: एकाच वाक्यात असं सांगू शकेल की वर्षभर गाईकडे मेहनत करण्यापेक्षा गाय पिण्यापूर्वी आणि गाय पिल्यानंतर जर काळजी घेतली तर ते जास्त उपयुक्त ठरत आहे. पिण्यापूर्वीचे 45 दिवस, पिल्यानंतरच्या लैंगिक विश्रांतीचे 45 दिवस आणि नंतर पुन्हा प्रजननाची सुरुवात होणारे 45 दिवस, अशा प्रकारे जर 135 दिवस गाईची काळजी घेतली तर पुढे उरलेले वर्षभरातले दिवस गाईची फारशी काळजी नाही घेतली तरी सुद्धा चालू शकतं. म्हणून हा जो एकूणच बदल होणारा, सतत बदल होणारा काळ आहे, त्याबद्दल पशुपालकांनी जास्त जागरूक असतो असं मला वाटतं.
1: अच्छा, शेवटी मला असं विचारायचं वाटतं डॉक्टर की आज 21व्या शतकात आपण वाटचाल करत असताना स्त्री प्रत्येक ठिकाणी पुढे आहे, तर पशुपालनाच्या बाबतीत मात्र एक कोल्हापूर जिल्हा स्त्री पशुपालनाच्या बाबतीत पुढारलेला आहे असं म्हणावं लागेल. बाकी महाराष्ट्रात मात्र याबाबत उदासीनता दिसून येते आणि जास्तीत जास्त वेळ ग्रामीण भागात घरात असते स्त्री, तर अशा वेळेला पशुपालकांच्या व्यवसायात किंवा पशुपालनाच्या व्यवसायात स्त्री पशुपालकाची भूमिका काय?
0: एकूणच पशुपालनाचा जो व्यवसाय आहे पूर्णपणे पुरुष प्रधान संस्कृतीकडून स्त्री प्रधान संस्कृतीकडे जाणं आवश्यक आहे. कारण घरामध्ये असलेली स्त्री तिचं दूध उत्पादनाशी निगडीत असलेलं जे जनावर आहे त्याच्याकडचं असलेलं जे निरीक्षण आहे तर ते चांगल्या प्रकारे असतं. निरीक्षण क्षमता आणि सानिध्य हे जास्त काळ असल्यामुळं स्त्रीच्या हातामध्ये जर हा दूध उत्पादनाचा व्यवसाय असेल तर निश्चितच फायदा होऊ शकेल. आज आपण पाहतो की स्वच्छतेची काळजी, आरोग्याची काळजी, जनावर माझावर असल्याचं निदान हे घरामध्ये आणि घरासमोर स्त्रियाच करतात,

तर मंडळी, ही होती शाश्वत दूध व्यवसायाची चर्चा. थोडस आपण लक्ष दिलं किंवा अशा प्रकारे दूध व्यवसाय जर केला तर निश्चितच दुधाचं उत्पन्न वाढेल आणि एक होईल प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक घरातील लहान मूल एक कप दूध पिल्याशिवाय झोपणार नाही याची काळजी जर आपण घेतली किंवा या दृष्टीने विचार केला तर निश्चितच दुधाचं उत्पन्न वाढेल आणि घरातली चूल दुधाशिवाय हा व्यवसाय केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित. मंडळी, आपला दुधाचा व्यवसाय शाश्वतपणे राबवला जात असताना आपल्या काही शंका अडचणी असतील किंवा तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे असल्यास विद्यापीठातील विषय तज्ञांशी जरूर संपर्क साधावा. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या तांत्रिक सल्ला वाहिनीवर आपलं नेहमीच स्वागतच आहे.

तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग। पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले। श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतली सुपर स्पेशल पर्सनॅलिटी म्हणजे देव आनंद जी। तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो नमस्कार, मूड्स अँड म्युझिक अ म्युझिकल जर्नी मध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी आहे आर जे शुभांगी आणि तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो, ज्यांना केवळ पलभर के लिए नहीं जीवन भर के लिए अपने चाहने वालों का प्यार मिलता रहा, ऐसे देव आनंद जी। रसिक हो, 26 सप्टेंबर 1923 मध्ये जन्मलेले देव साहेब, त्यांना पहिला ब्रेक 1948 साली फिल्म जिद्दी मध्ये मिळाला आणि या चित्रपटासाठी पहिल्यांदा गायन केलं होतं ते म्हणजे हरफन मोला किशोरदा यांनी। तेव्हा हे खास गाणं तुमच्यासाठी।

तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. देवानंद यांचे लहान बंधू विजयानंद यांनी निर्देशित केलेला गाईड त्यांच्या अनेक मूवीमधून सर्वोत्कृष्ट मूवी मानली जाते. या चित्रपटातलं हे खास गाणं

ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, आता जरा बोलू त्यांनी स्वतः डायरेक्शन केलेल्या चित्रपटांविषयी.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. प्रेम पुजारी या चित्रपटातलं हे गाणं होतं. देव आनंद हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक झगमगते नाव आहे. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी शंकरदेव पिशोरीमल आनंद या नावाने पंजाबमधील गुरदासपूर इथं झाला. ते आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वासाठी, वेगळ्या अभिनय शैलीसाठी आणि सदैव तरुण राहणाऱ्या शैलीसाठी ओळखले जात. देवानंद यांनी लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवी घेतली. त्यांनी सुरुवातीला सरकारी नोकरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मनात अभिनयाची आणि चित्रपटांची आवड होती. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. देव आनंद साहेब मुंबईला आले आणि प्रभात फिल्म कंपनीमध्ये लिपिक म्हणून नोकरी त्यांनी सुरू केली. 1946 मध्ये त्यांना पहिला मोठा चित्रपट मिळाला, हम एक है. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
1: दिल

तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. 1949 मध्ये आलेल्या जिद्दी या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यांनी नंतर नवकेतन फिल्म्स ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि गाईड, ज्वेल थीप, CID, हरे रामा हरे कृष्णा, तेरे घर के सामने यासारखे अनेक गाजलेले चित्रपट आपल्याला दिले.

रेडियो मन भवन 90.8 एफएम आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग। देवानंद यांची बॉडी लँग्वेज, डोळ्यातील चमक आणि खास संवाद फेक प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून गेली। त्यांनी नेहमी नव्या विषयांवर आणि वेगळी भूमिका असलेल्या चित्रपटांवरच भर दिला। त्यांनी अनेक नवीन कलाकारांना संधी दिली, उदाहरणार्थ जिनत अमान, टीना मुनीम आणि बरेच। त्यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्याशी विवाह केला होता आणि त्यांना दोन मुले झाली। देवानंद यांचं खरं प्रेम होतं ते म्हणजे अभिनय आणि सिनेमा। त्यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले।

0: रेडियो मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग। देवानंद यांचं निधन 3 डिसेंबर 2011 रोजी लंडन मध्ये झालं। ते वयाच्या 88 वर्षी सक्रिय होते। देवानंद हे केवळ एक अभिनेते नव्हते तर एक विचारवंत, दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेसृष्टीतील द्रष्टे व्यक्तिमत्व होते। त्यांचं योगदान अजरामर आहे।
1: अभी न जाओ छोड़ कर

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ। आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ। 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओ।

इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातील गाण्याची ही धून होती. मित्रांनो, ही गाण्याची धून लावण्यामागे एक विशेष कारण आहे, ते म्हणजे इंग्रजी. मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषा येणं हे फार महत्वाचं आणि गरजेचं ठरत आहे. आणि याच विषयावर आधारित आत्ता आपला पुढचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत महेश जगताप, श्रीदत्त गायकवाड आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एज्युकेशनल काउन्सिलर डेव्हिड वायदंडे. ऐकूयात कार्यक्रम नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश.

मित्रांनो, आताच आपण नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश याविषयी माहिती घेतलीत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं एज्युकेशनल काउन्सिलर डेव्हिड वायदंडे यांनी. त्यांच्याशी चर्चा केली होती महेश जगताप आणि श्रीदत्त गायकवाड यांनी. हा कार्यक्रम आपण 107.4 FM वरून विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून ऐकलात.

0: आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
1: 107.4 FM विद्यावाणी सामुदायिक रेडिओच्या प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील एक गीत. ऐकूया.

0: श्रोतेहोत्ताचं आपण लक्ष या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील गीत ऐकलं. हे गीत आपण 107.4 FM वरून विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून ऐकलं.
1: रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: माधुरी, मी ना आता एका कॉलेजला गेलो होतो, आपल्या रेडिओविषयी माहिती देत होतो, विद्यावाणीविषयी माहिती देत होतो. विद्यावाणी सगळ्यांसाठी आहे, जसं आपण रेडिओवर नेहमी अपील करत असतो तशी माहिती देत होतो. आणि मी म्हटलं की मी विचारलं कित्येक जणांना आवडेल रेडिओवर बोलायला, तर प्रत्येकाने हात केला. मी म्हटलं ठीक आहे, आपण तुम्ही प्रत्येक जण कार्यक्रम सादर करू शकता, बोलू शकता, एक काम करा म्हटलं, तुमच्यातलं कोणी या आणि इथे येऊन 2 मिनिटं बोला म्हटलं फक्त. त्यावेळेस जे हात सगळेजण म्हणत होते की मला बोलायचंय मला बोलायचं रेडिओवर, त्यातले फक्त 2 हात वरती आले. जवळजवळ 60 मुलं तिथं होती आणि त्यातले फक्त 2 मुलं पुढे आली. मी आणि हे पण म्हटलं होतं की तुम्ही कोणत्याही विषयावर बोला, मी त्यांना विषय पण दिला नव्हता, तर त्यातले 2 मुलं आली आणि त्या 2 मुलांनी वेगवेगळ्या विषयांवर बोलले आणि 2 मिनिटं बोलायचं होतं. मग मी नंतर त्या मुलांना विचारलं प्रश्न, 60 मुलांमधली फक्त 2 मुलं माझ्याकडे आली तर तुम्ही का नाही आलात. बहुतेकांचं म्हणणं होतं की आम्हाला भीती वाटते. मी म्हटलं भीती कशाची भीती वाटते? नाही सर, समोर येऊन बोलायचं, समोर यायची भीती वाटते, समोर येऊन संवाद कसं साधायचा, कम्युनिकेशन कसं करायचं, आमच्या मनात इतके प्रश्न आहेत की आम्हाला याची भीतीच वाटते. ही घटना घडली ना, मला वाटतं 2 वर्षापूर्वीची घटना घडली, आणि त्यानंतर मग आपण रेडिओ फॉर कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट हा कोर्स चालू केला होता विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यात आपण प्रयत्न करायचो की त्यांचं कम्युनिकेशन स्किल कसं इम्प्रूव्ह होईल. आणि रेडिओ अर्थातच आपल्या अनुभवानुसार माहिती आहे की तुला की रेडिओ आपोआपच कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करत असतो.
1: हो बरोबर आहे. आता आपण जसं बोलतोय तसं त्यांनाही कळालं असेल की बाबा रेडिओ मार्फत आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, रेडिओसाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. ते बोलतायत आणि त्यांना बोलणं आवडतं, पण जेव्हा तुम्ही त्यांना विचारलात की बाबा कोण बोलणार आहे, त्यांना असं वाटलं असेल कदाचित की आपण काहीतरी बोलणार आहे म्हणजे आपल्या आपल्यातच असणार आहे ते, पण अशी डेअरिंग जास्त लोकांकडे दिसत नाही सर सध्या तरी.
0: हा प्रश्न तर आहेच. जेव्हा जेव्हा मी कॉलेजेसमध्ये जातो विद्यावाणीच्या आउटरीच प्रोग्राममध्ये, तेव्हा हे दिसूनच येतं. रेडिओ फॉर कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट हा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे विद्यार्थी येऊन शिकू शकतात, पण तो 1 महिन्याचा कोर्स आहे किंवा 3 महिन्याचा त्यांना वेळ द्यावा लागतो. पण मला वाटतं की त्या कोर्समध्ये आपण जी माहिती विद्यार्थ्यांना देतो ती माहिती आपण या माध्यमाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे.
1: हो नक्की, त्यामुळे संवाद हा विषय कळेल आणि सगळ्यांशीच अगदी अननोन पर्सन सोबत सुद्धा आपण संवाद करू शकतो.
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या रेडिओला रेडिओ करता बोलणाऱ्या व्यक्ती वाढतील आणि जास्तीत जास्त लोक येऊन पार्टिसिपेट करतील.
1: नक्की सर. सर यावरून मला असं विचारायचं की तुम्ही म्हणताय की कम्युनिकेशनच नाहीये, संवाद म्हणजे काय? आपण बोलतोय खरं, पण हा पर्टिक्युलर संवाद आहे का सर?
0: खरं तर आपण जरी रेडिओत असलं तर संवाद हा फार मोठा विषय, आणि जेव्हा आपण त्या कोर्समधनं प्रयत्न करतो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा, तो आपण समाजातल्या विविध तज्ज्ञांची ह्यामध्ये मदत घेत असतो. आणि मला वाटतं की आपण ह्या कार्यक्रमात पण तशीच एक मदत घेऊयात. आपल्या या कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्समध्ये जे तज्ज्ञ व्यक्ती म्हणून येतात, जे जीवन कौशल्य प्रशिक्षक आहेत डॉक्टर राम, यांची आपण मदत घेऊयात आणि त्यांना जे काही प्रश्न पडत आहेत जे तुला आणि मलाही संवादाविषयी आणि आपल्या श्रोत्यांनाही किंवा आपल्या मित्रांनाही, तर आपण त्यांचे प्रश्न पण देखील त्यांना विचारू आणि त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात की संवाद प्रभावीरित्या कशा प्रकारे साधायचा, म्हणजे बोलायचं तर प्रभावीपणे कसं
1: बोलायचं. हो बरोबर,
0: ठीक आहे. तर चल मग भेटूयात डॉक्टर राम यांना.
1: हो हो नक्की नक्की.
2: येस, खूप छान वाटतंय मला. मी तर पहिले म्हणणार आहे अरे वा, संवाद आणि कम्युनिकेशन हे शब्द आपण ज्यावेळी नेहमी वापरतो तर हे काय असतं आणि हे शब्दांमध्ये समजवण्यापूर्वी तुम्ही दोघांनी ते कृतीतून मला समजून दिले आणि आपल्या श्रोत्यांनाही समजून दिले की तुम्ही दोघांनी साधलाय संवाद. आणि या स्टुडिओमध्ये मी तर आहे, माझ्याशी तर तुम्ही बोललाच आहात, पण आपल्या श्रोत्यांना पण तुम्ही हे सांगितलेलं आहे की संवादाची सुरुवात ही आहे जिथे खूप सारे लोक एकत्र येतात आणि बोलतात. आणि महेशजी, मी तुम्हालाही म्हणजे कारण की तुम्ही रेडिओ मित्र म्हणून सगळ्या सर्व परिचित आहात, आणि माधुरी तू सुद्धा ज्या पद्धतीने हे सांगतेस की संवाद गरजेचा आहे किंवा संवाद का आपण करतो किंवा अदरवाईज सुद्धा, तू हा शब्द खूप छान वापरला, माझा आवडला की डेअरिंग कमी पडतंय. आणि मला वाटतं की इथूनच खऱ्या अर्थाने याची सुरुवात आहे की आपल्याला करायचंय पण काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी आव्हान आपल्याकडे आहे संवाद करण्यासाठीचं, त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून सोप्या भाषेत मला एकच सांगायचं की ज्यावेळी 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, एकत्र येऊन परस्परांचे विचार एकमेकांना शेअर करतात, बोलतात आणि एकमेकांना समजून घेतात आणि अर्थपूर्ण काहीतरी त्यांच्यातला एक देवाणघेवाणाची जी प्रक्रिया, अर्थपूर्ण प्रक्रिया होते, त्याला आपण संवाद म्हणू. पण सोप्या भाषेत आपल्या मनातलं जसं आहे तसं समोरच्या व्यक्तीला सांगणं म्हणजे संवाद, असं मला तरी वाटतं. तुमचं काय म्हणणं याच्यावर?
0: बऱ्याच वेळा बोलणं आणि संवाद यातला फरक मला जाणवतो. काही व्यक्ती फक्त बोलत असतात आणि खऱ्या अर्थाने ते संवाद साधतात का नाही हा प्रश्न पडतो. म्हणजे समोरच्याला म्हणावं लागतं बाबा बास कर. तर मला वाटतं की नेमक्या शब्दात माझं म्हणणं समोरच्याला सांगणं तो संवाद असावा.
2: अगदी. मला हा प्रश्न माधुरीला विचारायला आवडेल की माधुरी, ज्यावेळी आपण असं म्हणतो की बोलायचं, तुझ्या हिशोबाने संवाद किंवा बोलणं म्हणजे काय असायला हवं?
1: माझ्या मते तसं मी अननोन लोकांशी फार बोलते.
2: म्हणजे अटी तिच्या तयार केलेल्या आहेत आता.
1: मला गरज नाहीये की का बाबा हा माणूस ओळखीचा आहे. कदाचित तो माणूस जर खोळंबला असेल आणि तो माझ्यासाठी अननोनच आहे आणि जर मला वाटलं की बाबा ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता पुण्यात मी जशी नवीन होते तसं भरपूर जण असतात. समजा त्याचा पहिला दिवस असेल आणि त्यालाच खरं जर हेल्प असेल आणि तेव्हाच मी जर आले, मी कुठल्या तरी वेनी पॉझिटिव्ह वेनी संवाद करून म्हणजे त्याशी बोललीये मी आणि त्यामुळे त्याचा जो काय प्रॉब्लेम आहे अडचण आहे त्याची मला कळेल आणि मी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन.
2: एक्झॅक्टली. म्हणजेच खऱ्या अर्थाने काय की ज्यावेळी आपण संवादाची सुरुवात करतो तर आपण आपले जे विचार देत सांगतोच आहे, पण त्याही पुढे जाऊन बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की समोरच्या माणसाची एक छोटीशी मदत, त्याला लागणारी छोटीशी गरज आपण पूर्ण करू शकतो. म्हणून ह्याचे अनेक फायदे आहेत, अनेक फायदे आहेत. पण ह्या पण मध्ये आणखी एक पण असा येतो की ह्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःहून पुढाकार घेणं गरजेचं असतं. आणि जसं महेशजी सुरुवातीला म्हटले की त्यांनी सगळ्यांना विचारलं कोणाला बोलायचंय, तर पहिले तर लोक बोलली, त्यांना वाटलं परस्परांशी बोलायचं इथे. पण ज्यावेळी तुम्हाला इथे येऊन स्टुडिओत बोलायचं किंवा माईक समोर बोलायचं, त्यावेळी जे काय हात वर आले ते कमी झाले. म्हणजे काय, हा पण तिथे आला कारण की स्वतः व्यक्ती पुढाकार जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तो संवादच करू शकत नाही.
1: बरोबर आहे सर.

0: मित्रांनो, संवाद प्रभावीरित्या कशा प्रकारे साधायचा या विषयावर आम्ही एक नवीन मालिक सुरू करत आहोत आणि त्यानिमित्ताने तुमच्याशी आम्ही बोलत आहोत. आपण प्रभावीरित्या प्रत्येकजण संवाद साधू शकतो तर त्यासाठी थोड्याशा टेक्निक्स आहेत आणि त्याच आपण आम्ही डॉक्टर राम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर राम, संवाद हा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला साधा लागतो. घरातून सुरुवात होते, सामाजिक आहे, व्यावसायिक पातळीवर आपल्याला संवाद साधा लागतो, पण हा कोणकोणत्या ठिकाणी हा संवाद फार महत्वाचा ठरत असतो?
1: ज्यावेळी जेव्हा आपण संवादाविषयी ज्यावेळी आपण बोलतो किंवा ज्यावेळी मी बऱ्याच वेळा लोकांना ऐकतो संवादाविषयी बोलताना, मी त्यांना एक प्रश्न विचारतो की आज सकाळी तुम्ही तुमचं काम जेव्हापासून सुरू केलंय तर आत्तापर्यंत तुमचा एकही क्षण असा गेला की तुम्ही संवाद केला नाही असा एक तरी क्षण आठवा. आणि लोकांचं उत्तर असतं की नाही, आम्ही संवाद केलाय, आणि तो संवाद एकतर स्वतःच्या मनाशी असतो किंवा आजूबाजूच्या लोकांशी. त्यामुळे आपला एकही दिवस, एकही क्षण हा संवादाविना नाही आहे. ह्याची सुरुवात आपण उठल्यापासून करतो, ज्याला आपण आध्यात्मिक भाषेत चिंतन मनन म्हणू, किंवा आपण स्वतःच्या मनाशी म्हणतोय की मला इकडे जायचं आहे, एवढ्या वाजता पोहोचायचं, ही बस पकडायची, ही ट्रेन पकडायची आहे, ह्या स्पीडने गाडी चालवायचं, ह्या सिग्नलवर मला एवढा वेळ लागणार आहे, आपण स्वतःशीच बोलतोय. तर हा तर झाला स्वतःचा संवाद. आणि प्लस आजूबाजूला आपण लोकांशी बोलतो, आपण आई वडिलांशी बोलतो, भाऊ बहिणीशी बोलतो, आपल्या वाईफशी बोलतो, आपल्या फ्रेंड्सशी बोलतो, आपण सगळ्यांशी बोलतो. तर खऱ्या अर्थाने सुरुवात तर तिथे होते. तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की मनाने, मनात आपण स्वतःला मनात स्वतःशी बोलतो, त्यावेळी सुरुवात होते. आणि मग आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण हळूहळू हळूहळू आजूबाजूच्या लोकांशी बोलायला लागतो. आणि मग त्याच्यात तुमचं ऑफिस असेल, शाळा असेल, तुमचं कामाचं ठिकाण असेल, तुम्ही कुठेही प्रवास करत असाल, तुम्ही बोलणारच आहात. पण हे बोलणं का गरजेचं आहे किंवा आपण ही बोलण्याची प्रक्रिया का करतो? कारण की आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे की माणूस हा सामाजिक प्राणी. तर सामाजिक प्राणी म्हणून तुम्ही काय समजता हे मला जाणून घ्यायचं आहे.
0: तुम्ही जसं म्हटलं की मनुष्य हा सामाजिक प्राणीच आहे आणि एकटं कोणच राहू शकत नाही. एकांतात राहणं फार अवघड आहे गोष्ट. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या माणसांशी बोलावं लागतं, संवाद साधावा लागतो, तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने साधत असतो.
1: सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होतो की एकतर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं, विचार व्यक्त करायचा. दुसरा भाग, बऱ्याच वेळा आपल्या जीवनात असे काही प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात जिथे आपल्याला बोलावंच लागतं. ज्याच्यात सगळ्यात पहिले आपल्या अधिकारांसाठी असेल, आपल्या गरजांसाठी असेल, आपल्या मागण्यांसाठी असेल, किंवा आपल्यातलं सगळ्यात परमोच्च असं काही गुण आहे जे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचंय, ते करण्यासाठी तुम्हाला बोलावं लागणार आहे, तुम्हाला लोकांशी संवाद साधावा लागणार आहे, तरच लोक तुमच्याशी कनेक्ट होणार आहे. आणि म्हणून ह्याची सुरुवात तुमच्या लहानपणाच्या जीवनापासून, अगदी शाळेत परफॉर्म करण्यापासून तर व्यावसायिक जीवनापर्यंत ह्याचं खूप महत्व आहे. कारण की ह्या जगामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की उत्क्रांतीचा सिद्धांत हाच म्हणतो की जो व्यक्ती सातत्याने परफॉर्म करत राहील, स्वतःत बदल करत राहील, स्वतः एक्सप्लोर करत राहील, तोच व्यक्ती पुढे जाणार आहे. आणि ह्या पुढे जाण्यासाठी सगळ्यात मोठी विधी संवाद आहे. अगदी सोपंच म्हणल्यावर काय, तर तुम्ही दोघांनी तुमच्या कॉलेज जीवनात ज्या ज्यावेळी तुम्ही शिकलात, तुम्ही कधीतरी प्रेझेंटेशन दिलं असेल, कधीतरी वर्गासमोर बोलला असाल, त्यावेळी तुम्हाला काय अनुभवाला हे मला तुम्ही सांगा, मग मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की ही कशी गमतीशीर प्रक्रिया आहे.
0: मी माझा अनुभव इथं मुद्दाम सांगेल, कदाचित आपल्या बऱ्याचशा मित्रांना तो आवडेल देखील. मी ऍव्हरेज स्टुडंट होतो आणि मी असं कधीच समोर जाऊन बोलत नव्हतो. शिक्षकांनी प्रश्न विचारले तरी मला बोलताना उभा राहायचं का नाही हा प्रश्न, म्हणजे हात वर करायचा का नाही हा प्रश्न असायचा. आणि समोर विद्यार्थ्यांसमोर जाऊन बोलणं हे माझ्यासाठी फार मोठं आव्हान होतं. पण एक वेळ मी ट्रीपला गेलो होतो आणि मी पहिल्यांदा लांब एका ठिकाणी ट्रीपला गेलो होतो आयुष्यात. आणि त्यावेळेस माझं मन इतकं भरून आलं की मला तिथं असं जाऊन वाटावंच लागले, अरे किती छान किती छान. आणि ज्या सरांनी ते ऑर्गनाईज केली ती ट्रीप त्यांच्याविषयी मी पुढे जाऊन बोललो पहिल्यांदी आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना. आणि तेव्हा मला जाणवलं की माझी भीती मेली, म्हणजे तेव्हा म्हणजे मला आतमध्ये जी भीती होती ती माझीच होती भीती. आणि मी जेव्हा ती तोडली, ती काहीतरी प्रसंगामुळे तोडली गेली, पण त्यावेळेस जेव्हा तोडली गेली तेव्हा मला लक्षात आलं की संवाद साधणं किती गरजेचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्या बोलण्यामुळे मला 5 मार्क जास्त भेटले त्या सरांकडून. आणि हा फार मोठा फायदा मला त्यावेळेस जाणवला, म्हणजे तो जरी मार्काच्या स्वरूपात असला तरी, पण ते शिक्षक मला कधीही विसरले नाहीत. अजून मी अजून जरी त्यांना भेटायला गेलो तर ते मला नावानिशी ओळखतात. मला वाटतं की हा माझ्या कॉलेज लाईफचा फार मोठा अनुभव होता ज्यामुळे मी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेऊ लागलो.
1: येस. आणि मी जे पहिल्यांदा जे बोललो की त्या माणसाला स्वतःलाच पाऊल उचलावं लागतं संवादासाठी, तर तुम्ही तो पाऊल उचलला आणि निसर्गाने तुम्हाला लगेच त्याचं बक्षीस दिलं की तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. माधुरी, तुझ्याकडून मला ऐकायला आवडेल.
2: माझं बॅकग्राऊंड पूर्ण वुमेन्स मधून आहे. वुमेन्स शाळा होती, वुमेन्स पॉलिटेक्निक असं होतं. जेव्हा मी कन्या प्रशालेत होते तेव्हा माझं फार म्हणजे फार मी एकटी राहायची, पण होते माझ्या मैत्रिणी. पण त्यानंतर माझं डिप्लोमामध्ये एंट्री झाली माझी आणि त्यानंतर सगळं पूर्ण मुलींचंच राज्य. अरे यार आपण इथं काहीही करू शकतो, आपलंच राज्य आहे. पण एका पॉइंटला तिथं असं झालं की एक इव्हेंट झाला आणि इव्हेंट नंतर काय झालं की सगळे पार्टिसिपेट करत होते पोस्टर प्रेझेंटेशन आणि मीच नाही केलं आणि सगळे मला म्हणत होते की तू एवढी टॉकेटिव्ह आणि का नाही आली ग. म्हणलं मला नाही बाबा, मला भीती वाटते. मग सगळे म्हणले की असं नको करायला तू, ठीक आहे. मग मला सरांनी म्हणलं की तू कुठेतरी लॅग होतीयस बघ. म्हणलं ठीक आहे, मी काय तेवढा विचार केला नाही. पण माझं स्पोर्ट्स वगैरे चांगलं होतं, सो त्यामुळे मला थोडे तरी ओळखायचे. इव्हन मी अजून जरी गेले कॉलेजमध्ये तरी नावानिशी ओळखतात की बाबा हा ही माधुरी पवार आहे, ही आली होती. पण त्याचा जो इफेक्ट आहे पूर्ण, तो मला पूर्ण ग्रॅज्युएशन लाईफला झाला. कधी जेव्हा मी प्रेझेंटेशन द्यायला उभारले, बाकीच्यांचं तर मम व्हायचं, मला कळायचंच नाही की हे एवढे घाबरतात कशाला. आपला पॉइंटच आहे ना, आपलंच आहे ना, आपण का नाही सांगू शकत त्यांना. आपल्या भाषेत सांगा बरं, चला इंग्लिश येत नाही, मराठी येत ना, म्हणजे त्या भाषेत सांगा तुम्ही.
1: येस येस,
2: म्हणजे कॉन्फिडन्स असायला पाहिजे प्रत्येक बाबतीत.
1: एक्झॅक्टली,
0: मला वाटतं दोन वेगळी उदाहरणं आता आपल्याला ऐकायला मिळाली. एक कॉन्फिडंट होता आधीच आणि एकला कॉन्फिडंट गवसला.
1: श्रोते हो, तुम्हाला तर आत्ता या दोन्ही उदाहरणात एक गोष्ट कळाली असेल की जी दोन लोक त्यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या वेळांमध्ये कधीतरी घाबरली होती, कधीतरी त्यांना बोलण्यासाठी संधी शोधत होते किंवा संधी मिळाली सुद्धा, पण त्यांनी त्या संधीचा उपयोग करून आज आपल्यासोबत रेडिओवर ते आहेत आणि रेडिओवर छान काम करतायत. म्हणजेच काय की जर आपण बॅकवर्ड ही सगळी स्टोरी बघितली तर पहिलं पाऊल जो माणूस टाकणार आहे तो या दिशेला जाणार आहे. आणि संवादाच्या बाबतीत हीच मोठी गंमत आहे. तुम्ही बॉलिवूड हॉलिवूड कुठलेही चित्रपट बघा, तुम्हाला एक लक्षात येईल, एस्पेशली जे इन्स्पिरेशनल कॅटेगरीतले पिक्चर असतात जसं भाग मिल्खा भाग आहे किंवा अगदी म्हणजे चक दे इंडिया सारखे चित्रपट आहेत, त्याच्या प्रत्येकामध्ये असं कुठे ना कुठेतरी दाखवलं असतं की व्यक्त व्हा, तुमच्या कर्तव्यांनी व्यक्त व्हा, तुमच्या कृतीतून व्यक्त व्हा किंवा तुमच्या संवादातून व्यक्त व्हा. आणि या मालिकेमध्ये आपल्याला हे सुद्धा लक्षात येणार आहे की संवाद हा फक्त शब्दांपुरताच मर्यादित न राहता हा देहबोलीतून होतो, आपल्या कृतीतून होतो. बऱ्याच वेळा कृतज्ञता, देशप्रेम हे आपण देशासाठी ज्यावेळी मेडल आणू त्यावेळी जास्त ते प्रभावीपणे संवाद होणारच आहे, पण ते कृतीतून होणार आहे. पण जर जीवनात पुढे जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात सोपा जो मार्ग आहे, शब्दांचा वापर, वाक्याचा वापर, भाषेचा वापर आणि स्वतःचं मत व्यक्त करणं, ही पहिली पायरी तर आपल्याला गाठावीच लागणार आहे. आणि म्हणून या प्रवासामध्ये मला असं नेहमी वाटतं की तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये ज्यावेळी तुम्ही उत्कृष्ट काहीतरी करू शकता आणि तुम्ही व्यक्त जर नाही झाले तर तुम्हाला आयुष्यभर ती खंत राहणार आहे. कारण की निसर्ग आपल्याला दरवेळी एक संधी देत असतो, एक सुवर्ण क्षण देत असतो, ज्यावेळी वी हॅव टू परफॉर्म अँड गो अहेड. आणि त्यावेळी आपल्या समोर असलेली संधी आपल्याला ग्रॅप करण्यासाठी आपल्यातला न्यूनगंड बाजूला ठेवून संवादाची खूप मोठी शिडी आपल्याला घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे.